भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 257वा, समारोपाचे विवेचन। आज हजारो लोक ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास करीत आहेत, मात्र रेडिओ विश्वासच्या माध्यमातून बसल्या जागी संपूर्ण दासबोध जसाच्या तसा सांगण्यासाठी भावार्थ दासबोध ही मालिका सुरू केली। तिला अपूर्व प्रतिसाद मिळाला। समर्थ रामदासांचं नाव नारायण सूर्याजी ठोसर हे आपल्याला माहितीच आहे। त्यांचं जन्मगाव जांब आणि सज्जनगडावरती त्यांनी काम केलेलं हे आपल्याला माहिती आहे। महाराष्ट्रातील एक कवी आणि समर्थ संप्रदायाचे संस्थापक म्हणून आपण त्यांना ओळखतो। रामाला आणि हनुमंताला उपास्यदैवत मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारासाठी महाराष्ट्रात प्रबोधन आणि संघटन केलं। दासबोधाचं जन्मस्थळ शिवथरगड हे आहे। शिवथरगड ही महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यात आहे आणि महाडपासून हे जे ठिकाण आहे हे 30 किलोमीटर अंतरावर आहे। धुळ्याचे इतिहासतज्ञ शंकर श्रीकृष्ण देव यांनी 1916 झाडाझुडपात लपलेली ही घळ शोधून काढली। आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर प्रथमतः सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गाला लावावं अशी समर्थांना इच्छा झाली। मग त्यांनी पुढील 12 वर्षाच्या प्रवासात जे भारत यात्रेमध्ये अनुभव घेतले त्यांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे। ते अतिशय भयंकर विदारक असे अनुभव होते आणि त्याच्यामुळे त्यांना देशाची आणि सगळ्या लोकांच्या स्थितीची माहिती झाली। त्यामुळेच त्यांच्या साहित्यामध्ये अतिशय वास्तव असं दर्शन घडतं। त्या काळातील भारतातली जनता कमालीची ही नदीने त्रस्त आणि अपमानित अवस्थेमध्ये काळ कंठत होती। यवनी सत्तेच्या अमानुष जुलमाखाली भरडली जात होती। लोकांची मालमत्ता, बायका, मुलं, आया बहिणी, देव, धर्म, संस्कृती काही सुरक्षित नव्हतं। जनतेची ही हृदयद्रावक अवस्था पाहून समर्थ अस्वस्थ आणि उद्विग्न झाले। सर्वस्वी निस्सत्व आणि दुर्बल झालेल्या समाजाला परमार्थाचा उपदेश करण्यापेक्षा आपण त्यांच्यामध्ये शक्ती निर्माण करावी आणि प्रपंचाचंही ज्ञान द्यावं अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा झाली आणि त्यामुळे त्यांनी केल्याने होतं आहे रे आधी केलेच पाहिजे असं सांगून आपलं प्रतिपादन केलं। आज आपल्या जीवनामध्ये अपयश आणि दुःख दिसत असेल तर त्याला आपलं अधीर आणि उतावीळ मन कारणीभूत आहे। बहुसंख्य लोक आज सुख, आनंद, यश, कीर्ती, ऐश्वर्य आणि अधिकार मिळवण्यासाठी अधीर आणि उतावळे झालेत, परंतु त्याच्यासाठी शांतपणे आणि सातत्याने कराव्या लागलेल्या परिश्रमाचा अभाव दिसून येतो। आपल्या संस्कृतीमध्ये विद्या, कला किंवा कोणत्याही क्षेत्रात यश मिळण्यासाठी 12 वर्षाचं तप करावं लागतं। यालाच या तपामुळे आपल्याला यश मिळतं आणि हा इतिहास वाचला म्हणजे त्याची आपल्याला कल्पना येईल। जगातल्या सर्व देशामध्ये, सर्व काळामध्ये जे विद्वान, ज्ञानी, ध्येयवादी, यशस्वी, संत, मंत, कलाकार आणि वीरपुरुष होऊन गेले त्यांनी त्यांचे धैर्य कधी संपू दिलं नाही, म्हणूनच त्यांनी परिस्थितीवर मात केली आणि ते यशस्वी झाले। अंतःकरणामध्ये एक श्रद्धा देखील असणं आवश्यक आहे, मात्र कर्तव्य, ध्येय, उपासना या गोष्टी जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत। तनाने, मनाने आणि धनाने, प्राणपणाने त्या गोष्टी पूर्ण केल्या पाहिजे असं ज्याला वाटतं त्यालाच आपलं ध्येय पूर्ण करता येतं। रामदास स्वामी हे अद्वैत तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते। ब्रह्मसत्य आहे हाच विचार त्यांच्या साहित्यामध्ये आढळतो। त्यांच्या तत्वज्ञानावरती संत एकनाथांच्या वाङ्मयाची बैठक आहे तिचा प्रभाव जाणवतो। दासबोधाच्या सर्व दशकांमध्ये ब्रह्म, माया, जीव, जगत, परमेश्वर या गोष्टींची चर्चा आहे। पंचीकरण हा विषय त्यांनी सखोलपणे सांगितलेला आहे। परब्रह्म, मूळ माया, गुण माया, त्रिगुण, पंचमहाभूते, अष्टधा प्रकृती, विश्वाची उभारणी, संहार आणि पिंड ब्रह्मांड रचना आणि त्याचे संबंध अशा अनेक विषयांचं चिंतन या दासबोधामध्ये आपल्याला आढळतं। सर्व कर्मांचा कर्ता हा राम असून आपण मिथ्या अहंकारामुळे स्वतःकडे कर्ते पण घेतो असं ते सांगतात। समर्थ रामदास स्वामी सदैव विदेही अवस्थेमध्ये असल्याने त्यांचं हे अनुभव ज्ञान त्यांनी ग्रंथरूपाने मांडलं।
त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. भक्ती केल्यामुळे देव निश्चितपणे प्राप्त होतो असं त्यांनी दासबोधाच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. अशा तऱ्हेने त्याचं प्रतिपादन आपल्याला करता येतं. जय जय रघुवीर समर्थ.

नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रपंच भगवंताचा आहे असं जाणून करावा. हे जे सगळं जग दिसतं त्याला कोणीतरी नियंता आहे असं तुम्हाला वाटतं का? एखाद्या नास्तिकाला विचारलं की हे जग कोणी निर्माण केलं तर तो काय सांगेल? तर पांचभौतिक तत्वांपासूनच याची उत्पत्ती झाली आहे. पण ही तत्व कोणी निर्माण केली त्याच्यावर तो सांगेल ते मात्र मला कळत नाही. पण जे कळत नाही त्यालासुद्धा कोणीतरी करता हा असलाच पाहिजे. म्हणून देव नाही हे कोणालाही म्हणता येणार नाही. जिथं सध्या वस्ती नाही तिथंही मंदिरं बांधलेली आपण पाहतो, आणि ती कुणी बांधली याचा तपास करू लागलो असताना बांधणारा कोण हे जरी समजलं नाही तरी ज्या अर्थी ती आहेत त्या अर्थी त्यांना कोणीतरी बांधणारा आहेच. आणि म्हणून की काय, जगाचा कुणीतरी करता हा असलाच पाहिजे. तो कोण आहे हे आपल्याला समजत नाही इतकंच. आपण संसारामध्ये वागतो त्याप्रमाणे मुलं खेळात खेळ थाटतात, खेळात लग्न लावतात, त्यांचा सगळा सोहळा करतात, बाहुलीचे सगळे संस्कार करतात, त्यांच्या खेळात बाळंतपण होतं, मुलं होतात, सगळं काही होतं. पण त्यांना कुणी घरात हाक मारली म्हणजे खेळ टाकून ती तशीच धावत जातात. त्यावेळेला मूल तिथं रडेल याची काळजी त्यांना राहत नाही. असंच आपण संसारात वागावं. जर सर्वच देवानं केलं आहे तर त्याचं पालनही तोच करतो आणि संहार करणारा तोच असतो. तर मग आपल्याला तरी त्यांना दिलेल्या संसारामध्ये काही बरं वाईट झालं म्हणून सुखदुःख मानण्याचा काय अधिकार आहे? समजा आपण एक घर भाड्याने घेतलं आहे, त्याचं आपण बरीच वर्ष भाडं भरतो आहोत. पुढं जर आपण ते घर माझंच आहे असं म्हणू लागलो तर तो मालक ऐकेल का? तो काहीही उपायानं आपल्याला घरातून काढून लावेल की नाही? लावेल. तसंच आपल्या प्रपंचात झालेलं आहे. जो प्रपंच आपल्याला त्यानं भाड्यानं दिला आहे तो आपण आपलाच म्हणून धरून बसलो आहे, परंतु त्याला वाटेल तेव्हा आपल्याला काढून लावता येणं शक्य असताना आपण तो आपला म्हणून कसं म्हणावं? तर तो त्याचा आहे हे समजून वागावं. आणि जेव्हा तो आपल्याला न्यायला येईल तेव्हा जाण्याची आपली तयारी ठेवावी, म्हणजे संसारामध्ये सुखदुःख बाधत नाहीत. आपण भजनाला लागलो तर प्रपंच कसा चालेल याची काळजी करू नये. भजनाला लागल्यावर तुकाराम महाराजांसारखे झालो तर वाईट काय आहे? बरं, तसं नाही झालं तर प्रपंच चालूच आहे. प्रपंचात नुसतं रडत बसण्यापेक्षा आनंदानं रामनामात राहूया. सर्व हवाला रामावर ठेवून थोडे दिवस तरी पहा, मन खास चिंतारहित होईल, पूर्ण निष्ठा उत्पन्न होईल. हे सगळं विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचं आहे. प्रपंच ज्याचा आहे त्याला तो देऊन टाकून आपण मोकळं व्हावं. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: मी बोलते ज्योती चौधरी, आपल्या गुंजन मनातलं या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत।
1: रंजनता ज्येष्ठाचा महिना संपला आणि आषाढ सुरू झाला। हा आषाढ लहानांपासून मोठ्यांच्या मनाच्या कप्प्यातला, या आषाढ क्षणांना आपण अनुभवूया। आषाढ फुलला मनात, महाकवी कालिदास यांच्या कल्पनातीत उपमा विलास म्हणजे त्यांचं मेघदूत हे खंडकाव्य। महाकवींनी मेघदूताची रचना केली आणि त्यातील एका श्लोकानं त्यांचं खंडकाव्य फक्त भारतातच नाही तर साता समुद्रा पल्ल्याड पोहोचलं। आणि आषाढाचा पहिला दिवस अर्थात आषाढस्य प्रथम दिवसे म्हणून जगभरात साजरा होऊ लागला। प्रेमाभिव्यक्तीची परिपक्वता असलेलं मेघदूत एकदा तरी वाचायला हवं। विरहातूर यक्षाच्या भावना समजून घ्यायला हव्या।

धरणी अवनी जी काही दिवसांपूर्वी विरहाच्या तप्त ज्वालांमध्ये पोळत होती ती आता हरकली आहे. नवे नवे बीजांकूर तिच्या उदरातून सृजन निर्मितीसाठी आसुसले आहेत. तिचा सखा मेघ आपल्या टपोऱ्या थेंबातून जलधारांचे मोती आपल्या प्रियेच्या धरणीच्या अंगोपांगावर मुक्त हस्ते उधळतोय. अन ती सलज्ज झाली.

आषाढाला की मन का कुणास ठाऊक पण उदास होतं, पण वारं सांगत असतं हलकेच गिरकी घे, पाऊस तरी सांगतात मन स्वच्छ कर, गरजणारे ढग सांगतात मन मोकळं कर, आणि आकाशात चमकणारी ती विद्युलता सांगते तू तर सौदामिनी आहेस, तुझ्यात तर अष्टभुजेचं सामर्थ्य आहे, मग ही उदासीनता ही मरगळ दूर कर, अन गर्भरेश्मी या वर्तमानाला आलिंगन दे, मायेच्या हळव्या स्पर्शानं पावसाचं गुज येईल.

आकार बरसतोय. तिचं प्रतिबिंब पाण्यात दिसतंय. खरं तर तिच्या सौंदर्यानं मोहित होऊन चंद्रानंही पूर्वसंध्या म्हणून तिचं भरभरून कौतुक केलं. दरीदरीतून वनावनातून ती अवनी आषाढ संगे जणू पांधुनी पैंजण छुमछुम नाचू लागते.

वर्षाचा हा आषाढ आणि त्याचा प्रथम दिवस महाकवी कालिदासांना समर्पित असतो. कालिदास म्हणजे संस्कृती, कालिदास म्हणजे साहित्य, कालिदास म्हणजे नवरस, कालिदास म्हणजे लालित्य, जणू अखंड शब्दांची साधनाच. तर मंडळी, कसा वाटला आजचा कार्यक्रम? पुन्हा भेटूया, तोपर्यंत ज्योतिसुंदरीचा नमस्कार.

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू, बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज आपल्या बरोबर परत आहे आपला लाडका मनीष गोडबोले. मागच्या वेळेस त्याचा इंटरव्ह्यू खूप गाजला होता, मागच्या वेळेस त्याचा आपण सर्पमित्र म्हणून केला होता, आणि त्याचे एक्सपिरियन्स ऐकून बाप रे बाप रे, आता तो फक्त सर्पमित्र प्राणी मित्र राहिला नाही तर वन्यजीव अभ्यासक सुद्धा झालाय. मनीष राम राम.
1: राम राम.
0: नवीन किस्सा, ताजा ताजा किस्सा ऐकव काहीतरी.
1: सगळे नवीन किस्से आपल्याकडे
0: ऐकव ऐकव, काय नवीन ऍडव्हेंचर तुझं.
1: सगळ्यात महत्वाची एक गंमत घडलेली आता काही दिवसापूर्वीची सांगतो. सकाळी पहाटे 3:30 एक जणांचा फोन आला.
0: आमच्यासाठी रात्र रेती.
1: साहेब आमच्या घरात साप आहे म्हणे संडासा मध्ये. म्हटलं बरं भाई मी येतो म्हणे.
0: तुझा फोन 24 चालू असतो आणि जगात सगळ्यांना तुझा नंबर माहिती. बर कंटिन्यू.
1: तर मग त्यांचा फोन आला, म्हटलं या घ्यायला. ते म्हणे मी येतो घ्यायला. आले ते. आल्यानंतर त्यांनी मला घेऊन घरी गेले आणि हळूच कण संडासाचं दार उघडून सांगतात तो पण म्हणे संडासच्या भांड्यामध्ये. म्हणे साहेब मी गेलो पाहिलं संडासच्या भांड्यामध्ये संडास धुवायचा ब्रश पडला होता.
0: आई ग.
1: मी म्हटलं को साहेब कुठे साप दिसतोय. तर म्हणे अहो तो काय तोंड बाहेर काढतोय म्हणे. म्हटलं अहो साहेब हा संडास धुवायचा ब्रश पडलाय. अहो काय बावळट आहे म्हणे आमची बाई, तिने मला सांगितलं साप निघालाय. म्हटलं अहो तुमची बाई बावळट, तिला बावळट म्हणण्यापेक्षा तुम्ही खात्री करणं गरजेचं होतं ना. म्हटलं नक्की साप आहे की नाही तुम्ही आपलं त्यांनी सांगितलं.
0: त्यांनी कशी खात्री केली असती.
1: आता ते काय याचं प्लॅस्टिकचं सापाचं तोंड आणि प्लॅस्टिकच्या ब्रशचं वरच आहे.
0: अरे पण मनीष तुझ्यासाठी सोपं आहे, आम्ही तर 10 फूट मागून असणार, आम्ही ते फक्त काहीतरी बघणार.
1: नाही पण किमान तुम्ही दाराची फोटो उघडून.
0: प्रामाणिक हा माझा खूप खरा प्रश्न आहे. असं काहीतरी पडलेलं आहे आणि आम्हाला डाऊट आला तो साप आहे, पण तो साप आहे की नाही हे कसं कन्फर्म करावं पाहिजे आम्ही. माशा वेळेस
1: थोडा वेळ आहे बघा. साप काही लगेच 10-15 फुटाच्या लांबचा साप पाहू शकत नाही.
0: हो
1: तो आपल्या इतकी दूरची दृष्टी नाही त्याला. त्यामुळे तुम्ही हालचाल केली नाही, शांतपणे उभं राहून फक्त त्याच्या हालचालीकडे. आता
0: किती दूर असेल पाहिजे.
1: साधारण 15-20 फुटाच्या अंतराच्या बाहेर सापाला काही दिसत नाही.
0: बर.
1: समोर जर हालचाल झाली तर त्याला कळतं, त्याला कानही नाही येत. त्यामुळे आवाज जे येतात ते त्याला हवेतनं काहीच ऐकू येत नाही. तर त्यामुळे तो असं समजूच नाही शकत की इथं कोणी उभा आहे. तुम्ही जेव्हा हालचाल कराल, तुमच्या पायाची कंपनं होतील, तेव्हा त्याला कळेल की जवळ काहीतरी मला धोका आहे, तेव्हा तो त्यावर रिॲक्ट होणार. तुम्ही जर हल्लेच नाही तर सापाला कळत नाही की इथं कोणी उभा आहे असं. त्यामुळे जो ब्रश पडलेला तो तर काही हलणार नाही आणि साप तर काही इतका स्थिर नाही राहू शकत. तो थोडीफार तर हालचाल करणार की नाही.
0: साप स्थिर किती वेळ राहू शकतो.
1: नाही जास्तीत जास्त 10-1 मिनिट.
0: हो.
1: बऱ्याच वेळा बिळातनं काय करतात ते तोंड बाहेर काढून असं बाहेरचा अंदाज घेण्यासाठी लोक आम्हाला जेव्हा कॉलला बोलवतात तेव्हा बघतो की त्याने एखाद्या घराच्या पायातनं किंवा कुठेतरी पाईप असेल एखादा जो भिंतीतला असेल त्याच्यातनं तो तोंड काढून बाहेर फक्त थांबलेला असतो एक अंदाज घेण्यात. आणि थोडंही त्याला साचल लागले आजूबाजूला काही हालचाल किंवा व्हायब्रेशन की तो ते तोंड परत आत ओढून घेतो लगेच. तर अशा पद्धतीने त्याचं स्वतःला डिफेन्स करण्याचं म्हणजे थोडक्यात त्याला जे संवेदना ग्रहण होतात ते जमिनीवरनं व्हायब्रेशन्स.
0: त्याच्यानेच त्या
1: साप 1 किलोमीटर दूरची व्हायब्रेशन सेन्स करू शकतो. हो इतकी सेन्सिटिव्ह बॉडी सापाची.
0: आणि ते सेन्सेशन त्याला कसं समजतं.
1: पोटाखालच्या भागाकडनं तो जमिनीवर सरपटत चालतो ना, बाजूला होणारी कंपनं पोटाखालच्या भागाला जाणवतात त्याला.
0: बापरे.
1: तर ती जाणवली की त्या कंपनांवरनं मला धोका आहे त्याची याची त्याला लगेच जाणीव होते. आणि मग तो एकतर त्याच्यावर रिॲक्ट होण्यासाठी एक तर हल्ला करण्याचं जर त्याला मागे जायला जागा नसेल बीळ नसेल तेवढं तर तो हल्ला करण्याचा प्रयत्न करेल. आणि जर पळायला जागा असते पहिले पळून जाणं. साप हा 100% भित्रा प्राणी. तो पहिले पळून जाण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला जे गोष्टी ऐकवल्या जातात की त्याने आमच्यावर धावून आला हल्ला केला हे सगळ्या भ्रामक समजूते. असा साप कधीच हल्ला करत नाही. तो पहिले पळण्याला प्रेफरन्स देतो. जर पळायला जागा नाही तर मग प्रत्येक जनावर माणूस पण टेस्ट करणार आहे की आपण जर पळायला जागा नाही आपल्यापेक्षा ताकदवान कोणी दुसरा प्राणी आला तर आपण पहिले पळायचं हे करून पळायला जागा नाही तर मग आपण हल्ला करण्याचा प्रयत्न करू. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स आहे आपण म्हणतोच नेहमी. तर त्याप्रमाणे तो पण तेच करण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळेच सजीव करतात. म्हणजे आता या अनुषंगाने एक विषय निघालाय की आपल्याकडे शहरात आता बिबट्या एकदम निरंतर झालाय.
0: हे खूपच संख्या वाढली का रे.
1: संख्या खूप वाढली म्हणजे त्यांचा नैसर्गिक अधिवास आपण घटवला. जंगलातलं त्याचं भक्ष्य संपवलं. त्याच्यामुळे त्याला
0: ऑन एन एव्हरेज त्यांची संख्या वाढलेली नाहीये.
1: नाही, संख्या तर वाढते कारण त्यांना शेवटी त्यांनी स्वतःला ऍडजस्ट केलंय शहराच्या याच्यात.
0: ओके,
1: बिबट्या मोठा जो आपल्याकडे पट्टेरी वाघ शकल्यामुळे त्याची संख्या कमी होत चालली आणि बिबट्याने अडॉप्ट केलं स्वतःला, त्याच्यामुळे बिबट्या हा वाढत चालला.
0: ओके,
1: तर मग सध्या बिबट्याचं डिश काय आहे, तर सगळ्यात महत्वाची डिश म्हणजे भटके कुत्रे.
0: अच्छा,
1: आणि स्ट्रे डॉग्सचं प्रमाण आपल्याकडे प्रचंड आहे. रात्री कुत्रे सगळे बाहेर पडतात आणि त्यामुळे बिबट्या रात्री शहरामध्ये येतो. म्हणजे आता जो बिबट्यांवर अभ्यास आहे की जेवढंही बिबट्याचं पॉप्युलेशन आहे ऑल ओव्हर भारतामध्ये आपल्या, त्यातले 90-95% बिबट्या हे मनुष्य वस्तीपाशीच हिंडतात. हल्ल्याच्या घटना फक्त 5% भक्ष्याच्या शोध पोट आहे. ज्या प्राण्याला पोट आहे त्याला भूक भागवणं येतं, त्याला येणंच आहे, दुसरा त्याला पर्यायच नाही काही.
0: सोपी शिकार कुत्रे.
1: कुत्रा ही अतिशय सोपी शिकार आहे, त्यामुळे मग तो. आणि आता बिबट्याची ही तिसरी पिढी जी शहरातच जन्माला आली.
0: ओके,
1: त्यामुळे त्यांना जंगल आहे माहितीच नाही, आता शहर आहेच त्यांच्या दृष्टीने.
0: जंगलात म्हणजे काहीतरी नवीन वाटेल
1: कारण त्यांना शहरात भटकायची. आता तुम्ही जर सध्याचे रिसेंट व्हिडिओ बघितले नाशिकमध्ये जिथे जिथे बिबट्या आला, त्यातले ते जे सीसीटीव्ही फुटेज मध्ये तुम्ही बघा, ते बिबटे इतके सरावाने हिंडतात तुमच्या शहर परिसरात ना, याचा अर्थ काय, त्याला सवय झाली त्या आदिवासाची, त्यामुळे झालेला आहे. जर तो नवखा असता तर त्याने इकडे तिकडे पाहून स्वतःला हे करण्याचा प्रयत्न, इतका सरावाने हिंडताना दिसतो त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये. म्हणजे तो तिथं नेहमी येणारा प्राणी आहे, त्याला ते काही नवीन नाहीये. फक्त तो कधीतरी लोकांच्या नजरेस पडला रात्री अपरात्री, कोणी बाहेर गेला असेल आणि मग तो ते गवगवा होतो, आला आला आला वाघाला वाघाला वाघाला. मग तो लोक गर्दी. बरं, आपल्याकडे चुकीची गोष्ट काय घडते की लोकांनी जर तुम्हाला बिबट्या कुठे दिसला तर कोणत्या यंत्रणा त्याशी रिलेटेड आहेत त्यांना कळवणं गरजेचं असताना आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना जास्त फोन करतात आणि त्यांना जमा करता गर्दी. आणि गर्दी झाल्यामुळे तो बिथरतो तो प्राणी, आणि त्यामुळे हल्ला झाला की मग त्या यंत्रणांना दोष द्यायचा याला काही अर्थ नाही. तर लोकांनी आजही शिकणं गरजेचं आहे की बिबट्यासोबत सहजीवन कसं तुम्ही करू शकता.
0: मनीष, आता मला एक प्रामाणिकपणे याचं उत्तर हवंय. बिबट्या आपण केजमध्ये पकडला तर शेतकऱ्यांचं आता असं म्हणणं ऐकू येतंय की ते म्हणे ते आमच्या ह्या एरियात सोडतात, प्रत्येकाचा कोणता तरी एरिया मला माहिती नाही कुठे सोडतात, तर बिबट्या इकडे पकडतात आमची, मग आमच्या शेताजवळच खूप बिबटे झाले, ते ह्यालाच उत्तर काय?
1: असं नाही होत, कारण एक शेवटी आता जे वन विभागाचे नियम आहेत ना, ते नियम असं सांगतात की 1972 प्राणी संरक्षण कायद्यानुसार बिबट्या संरक्षित जीव आहे, तर त्याला तुम्ही जास्त दिवस कॅप्टिव्हिटीमध्ये ठेवू नाही शकत, त्याला सोडणं हे भागच आहे.
0: बरोबर,
1: त्याच्या नैसर्गिक आदिवासात. बरं, नैसर्गिक आदिवास आता इतका संकोच होत चाललाय नैसर्गिक आदिवासाचा की सगळीकडे मानव अतिक्रमण करत चाललं नैसर्गिक आदिवासावर, तर त्यांनी कुठे जावं शेवटी?
0: मग तुम्ही लोक सोडताना काय विचार करता?
1: सोडताना जनरली आपल्याकडचा जो जंगल परिसर आहे, आहे ना, तुमच्या त्र्यंबक भागामध्ये गेले जो जवारकडे रोड जातो घाट, तो सगळा तो सगळा जंगल परिसर आहे, तिकडे सोडतात. तिथेही आजूबाजूला आता
0: सोडून
1: लोकांची वस्ती, शेतही इथं असणारच आहे, आता सोडून सोडणार कुठे शेवटी आपण, प्रश्न आहे ना.
0: मग बिबट्याला सोडल्यानंतर तो काय करतो रे?
1: साधारण एक बिबट्या आहे ना, त्याचं वासाचं आणि त्याचं याचं ज्ञान इतकं चांगलं आहे की तो एका रात्रीत जवळपास 40-45 किलोमीटर ट्रॅव्हल करून जाऊ शकतो.
0: रनिंग का वॉक?
1: रनिंग नाही, वॉक करत, म्हणजे साचल घेत इकडे तिकडे स्वतःला हिड करत करत करत त्याच्या पहिल्या जागेला तो परत जातो, असं पण सर्वे मध्ये सिद्ध झालंय.
0: हो,
1: तर त्याला ते जशी कुत्री तुम्ही मांजर सोडलं थोडक्यात, मांजराचं उदाहरण गेलं, काय लोक म्हणतात आम्ही मांजर सोडली होती काही दिवसांनी परत आमच्या एरियात आली, तर बिबट्या आम्हाला जर कुळातलाच आहे.
0: हो,
1: तर मग ते त्यांना नैसर्गिक निसर्गाने दिलेली देणगी की स्वतःच्या आदिवासात कसं परतायचं परत, तर मग हे तो जनरली करणार, त्याला दुसरा काही पर्याय नाही. आता यावर सोल्युशन हेच आहे की त्याच्यासोबत सहजीवन जगणं.
0: कसं
1: सहजीवन? म्हणजे तुम्ही रात्री एक एकटे फिरू नका, फिरताना जर तुम्ही एकटेच असाल तर तुमच्या मोबाईल जो असेल हातातला त्याच्यावर गाणी वाजवत चाला, जेणेकरून त्याला वाटेल जास्त लोक आहेत.
0: अच्छा,
1: आणि बिबट्या साधारण बिबट्याची एक मेंटॅलिटी जी त्याचा अभ्यास झाला आहे ते असं सांगते की त्याच्या आय साईडच्या लेवलमध्ये जी गोष्ट येईल ती त्याच्या दृष्टीने भक्ष्य.
0: म्हणजे आपण
1: त्याच्या डोळ्यात, आपण उभ्या माणसावर हल्ला नाही, लहान मुलांवर हल्ला होण्याचं प्रमुख कारण तेच असतं की ते उंचीमुळे त्याला ते झोपलेले असतील तेव्हा.
0: ओके,
1: उभ्या माणसावर हल्ला नाही करत कधी,
0: हल्ला पण नाही करत,
1: नाही म्हणजे खूपच बा त्याने अगदी स्वतःहूनच जर त्याच्यावर धाव हे करून गेला तर तो हल्ला करेल, पण असा स्वतःहून कधीच हल्ला नाही करणार उभ्या माणसावर, तो पहिले पळायचा प्रयत्न करेल तिथनं.
2: ओके.
1: प्रत्येक जे वन्य पशु आहेत ना त्यांचं पहिलं हेच आहे की ते माणसाला पाहून पहिले पळण्याला प्रेफरन्स देतात, ते हल्ला करण्याला प्रेफरन्स नाही देत. म्हणजे आता तुम्ही जे ओरड केली जाते ना लोकांकडनं आमच्यावर हल्ला झाला, तर ह्यात लोकांची चूक असते पण ती ते लोक मान्य करत नाही आम्ही काय केलं. जी क्रिया त्याच्या समोर
2: चूक असते
1: ते त्याच्याकडे धावतात अजून किंवा त्याच्यावर ओरडतात आणि एकमेकाला हे करतात बिबट्या अरे अरे अरे बिबट्या, तर त्याने तो घाबरतो आणि मग तो स्वतःचा डिफेन्स म्हणून तो शेवटी हल्ला करतो. सगळीकडे बरं आपल्याकडे ही बातमी अशी वाऱ्यासारखी पसरते लगेच
2: आणि बिबट्या
1: दिसले की व्हिडिओ. आता मोबाईल तर प्रत्येकाच्या हातात आलाय, मोबाईलचा सदुपयोग फार लोक कमी करतात, दुरुपयोग सगळ्यात जास्त करतात.
2: बरं तू म्हटलं
1: आणि हातात काहीतरी ज्या भागात म्हणजे जे बिबट्या प्रवण क्षेत्र आहे त्यातल्या लोकांनी हातात काहीतरी एखादी काठी मोठी असं काहीतरी हे ठेवा की जेणेकरून इनकेस त्याने केला चालला तर तुम्ही स्वतःच आणि छोटे मुलं घेऊन बरोबर जाऊ नका रात्री. okay, त्या भागात okay. तुमच्या घरातले छोटे मुलं हे रात्री बाहेर पडणार नाही एकटे दुकटे ही काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे.
2: ओके.
1: कारण कसं आहे की रात्री भक्ष्यासाठी बिबटे बाहेर पडतात आणि तेव्हा नेमके घरात काय होतं शेतीत राहणारे लोक लगवी लागली पोराला जर बाबा पटकन बाहेर.
2: अरे बापरे.
1: तेव्हा दबा धरून अशी घडलेले आहेत की मुलगी लगवी करायला बाहेर आली लगेच उचलली तिला. तर हे लोकांनी आत्ताची परवाची एक घटना सांगितली त्यांनी की त्यातली पेठच्या भागातली की त्या ठिकाणी ती मुलगी तिच्या आजोबा बरोबर रात्रीची शतपावली जी शेतात घर त्यांचं रात्री शतपावली मोबाईल हातात घेऊन हिंडत होती तर तरी तिचे त्या भागात बिबटे आहे लोकांना माहिती. तिच्या आजोबाने तिला सांगितलं की बाबा जास्त दूर जाऊ नको, पण पोरगी मोबाईल हातात घेत घेत थोडा वेळ आजोबाचं दुर्लक्ष थोडी गेल्याबरोबर तिथं पटकन धरली हा मारली पोरगी. तर मग अशा गोष्टी तर तुमची एक गरज म्हणजे जे वडीलधार आहेत त्यांचं काम आहे की आपल्या पोरांना रात्री एकटं दुकटं बाहेर न सोडणं.
2: हे शेतकरी जनावर पण बंद करून ठेवतात का रात्री?
1: मग हल्ली त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांनी आता त्या भागात ज्या भागात बिबट्यांचा प्रॉब्लेम आहे तिथं चेनलिंग जाळीचे गोठे केले सगळ्यांनी की जेणेकरून तो आत नाही येऊ शकणार. म्हणजे आता मी तुम्हाला तर नाशिकचे असे काही भाग सांगेल की तिथले शेतकरी म्हणतात रात्री आमच्याकडे येऊन सांगून तुम्हाला बिबट्या दाखवणार.
2: म्हणजे
1: तुम्ही या आमच्याकडे रोज रोज हो रोजच
2: गावाच्या इथून जातं प्रॉपर
1: रोजच हिंडतात तिथं.
2: हो
1: हा
2: मग ते लोक कसे कोप करतायत?
1: नाही मग ते त्यांना तेच आहे ना ऍक्च्युअल कसं आहे वन्य प्राणी म्हटलं आणि ते लोक ते त्या भागातल्या लोकांनी. आता तुमचं एक उदाहरण म्हणून देऊ आपण राजस्थानमध्ये एक गाव आहे तर त्या गावाने बिबट्यासला सहजीवन ऍक्सेप्ट केलं. बिबट्या बरोबर कसं जगायचं हे त्या गावातल्या लोकांना चांगलं माहिती. तिथं बिबट्याच आणि जे त्याला भक्ष्य पाहिजे ते त्यांनी वन विभागाकडनं वगैरे त्यासाठी जुनी मेलेली अशी आजारी जनावर त्याला भक्ष्य म्हणून सोडून दिली जाते. आणि मुळात या प्राण्यांचं निसर्गातलं कामच हे की निसर्गातली आजारी आणि ही जनावर संपवतात जनरली बिबट्या आणि इतर प्राणी जेणेकरून त्यांची जी हे ते व्हायरल इन्फेक्शन पुढच्या ह्याच्यात पसरू नये हा मेन निसर्गाने एक ठेवलेला बॅलन्स आहे. तर तो माहित नाही लोकांना की असे पहिले इवन ते तुम्ही जंगलातला जर त्यांचा व्हिडिओ बघितला तर जंगलात जे काही कळप दाखवता हरणांचे वगैरे त्या कळपातला जो कमजोर प्राणी असतो त्याला ते हेरतात.
2: हेरतात
1: हा
2: म्हणजे ऑब्झर्व करतात.
1: ऑब्झर्व करतात ते. आता बिबट्यावर सध्या आपल्या नाशिकमध्ये अभ्यास चालू आहे ना तर त्यात हे लक्षात आलंय की दिवसा जेव्हा तुमच्या शेतात शेतकरी काम करत असतात ना तेव्हा ऊस शेती आपल्याकडे जास्त लोक चाऱ्याचा ऊस खूप लोक लावतात तर त्या चाऱ्याच्या ऊसात तो बसून पाहत असतो बाहेर होणारी समोरची सगळी हालचाल. आणि जेव्हा ते जेवायला जाऊन बसतात एका ठिकाणी तेव्हा त्यांची जी पाळीव कुत्रे असतात ते शेतात इकडे तिकडे हिंडत असतात आणि म्हणजे कुत्रं जेव्हा त्या ऊसाजवळ आलं की तो बघतो की हे माझं आलेलं भक्ष्य बा आता मला पटकन ऊसातनं बाहेर येऊन कुत्रा उचलणार.
2: म्हणजे तो डायरेक्ट असं पकडतो की तो कुत्रा आवाज करू शकतो काय बोलतो
1: कुत्राच हाच पाय ना की श्वासनळिका त्याने केली की ते ओरडत पण नाही.
2: आणि
1: आता आम्ही एक 40 गावला घडलेली घटना सांगतो की बिबट्या हा प्राणी किती हुशार आहे. ते काय तर 3 भावंड झोपलेली होती त्यातल्या दोघांच्या अंगावर कपडे होते आणि एक त्यांची बहीण होती ती मध्ये उन्हाळ्याची 40 गाव परिसरात उन्हाळा खूप असतो उन्हाळा असल्यामुळे ती उघडी झोपली होती तर या तीन झोपलेल्या भावंडांमधनं ज्या ती मुलगी जी उघडी होती तिला त्याने ओढलं मधनं. कारण कपडे घातलेल्या व्यक्तीला ग्रिपिंग करणं सोपं नाही, तेवढं ज्याच्या अंगावर कपडे नाही त्याला ग्रिपिंग करणं इझी.
2: एवढा विचार
1: इतकं त्याला प्रत्येक
2: हुशार
1: भयंकर.
2: हे वाघांमध्ये बिबट्या सगळ्यात हुशार,
1: अतिशय हुशार आणि चाणाक्ष प्राणी एकदम.
2: अजून सांग त्याच्याबद्दल. चाणाक्ष म्हणजे?
1: म्हणजे तो खूप ऑब्झर्व, तिथलं सोपं भक्ष्य मला कुठनं मिळू शकेल हे तो ऑब्झर्व करतो आणि मग त्याच्यावर त्या भक्ष्यावर हल्ला करतो तो.
2: हे मनीष मला एक सांग, विषय जम करतोय मी. जनावरं पहिले मोकळी असायची किंवा चेन वरतून बांधलेली असेल, मग हे साप नाग जनावरांच्या गोठ्यात नाही जात?
1: जातात ना.
2: मग ते बाईट नाही करत त्यांना?
1: हल्ले नाही तर बाईट नाही ना जनावर. म्हणजे मध्यंतरी मी कॉलला गेलो होतो तर त्यांच्या बैलाजवळ नाग आलेला असताना बैल एखाद्या पुतळ्यासारखा उभा होता बिलकुल. एक तासापासून बैल एवढासही हालत नव्हता, त्या बैलालाही माहिती होतं की मी आलो की मला ठोकला.
2: म्हणजे त्यांना अॅनिमल इन्स्टिंक्ट असेल का?
1: हालणाऱ्या वस्तूला चावणं ही सापाची उपजत प्रवृत्ती.
2: आणि मग तो आपल्याला दंशावर थांबलेला होता तो नाग, त्याची इच्छा
1: नाही. त्याला हालचाल म्हणजे आजूबाजूला तर लोक पाळलेले ज्यांचे ते तर लांबन होतातच, ती ऑब्झर्व करत थांबला होता. हा जवळचा हल्ला असता तर याला धरला असतं ना पटकन.
2: पण मला एक सांग, नाग फक्त डिफेन्स म्हणूनच चावतो ना? नाग
1: भक्षही ना, हा भक्ष म्हणजे मोठ्या प्राण्याला इतर प्राण्याला जे त्याचं भक्ष नाही त्याला डिफेन्स म्हणून चावतो आणि ज्याला खायचंय त्याला खाद्यासाठी
2: त्यालाही
1: त्याला दंश कळून सोडून देतो. त्या दंशाच्या प्रभावाने तो उंदीर बेळ हे मरून जातो. की जनरली काय पद्धत आहे माहिती का, की उंदीर आपल्या बिळातनं बाहेर पडला ना की त्या उंदराला त्याचं बिळ लक्षात राहावं म्हणून उंदीर काय करतो, युरिनची बारीक रेक जमिनीवर सोडत जातो. त्या युरिनच्या स्मेलने त्या उंदराला त्याचं बिळ लक्षात राहतं पण त्याचा उपयोग सापाला होतो. सापाची जी जी वाद बाहेर होत राहते ना, त्याच्या तोंडात एक छोटीशी प्रयोगशाळा ज्याला जॅकबसन ऑर्गन म्हटलं जातं, तर त्या जिभेला हवेतले युरिनचे गंधकण चिकटतात आणि ती जीभ आत बाहेर ती तोंडात गेली की त्याला कळतं की हे माझ्या भक्ष्याचे स्मेल. तर मग तो त्याच्या बिळामध्ये प्रवेश करतो. पण उंदीरही हुशार असतो, तो काय करतो त्या बिळाला तीन चार ओपनिंग करून ठेवतो.
2: ओके.
1: एकातनं साप शिरला की दुसऱ्यातनं उंदीर. म्हणजे साप जेव्हा निसर्गात 20 ते 22 प्रयत्न करतो त्यातला एक प्रयत्न त्याचा सक्सेसफुल होतो मग त्याला भक्ष्य मिळतो.
2: हो.
1: त्यामुळे काही न खाता पिता साप 2-2 महिने जिवंत राहू शकतो. जे काही खाणार ते चरबीच्या रूपात सापाच्या अंगावर साठत जातं आणि ती चरबी त्याला इतर दिवस जगायला मदत करते. कारण रोजच त्याला भक्ष्य मिळेल अशी काही शक्यता नाही.
2: म्हणजे फक्त माणूस स्ट्रगल नाही, प्रत्येकाला स्ट्रगल,
1: प्रत्येकाला स्ट्रगल आहे. इवन पक्ष्यांना पण स्ट्रगल आहे. म्हणजे पक्ष्यांना, तुमच्या माहितीसाठी सांगतो, पक्ष्यांना त्या मादीला आकर्षित करण्यासाठी नरांना नानाविध कला कराव्या लागतात तिच्या समोर. तेव्हा तुम्ही याची गर्टी बघितलीत का सुगरणीची? काही गर्टी तुम्हाला अर्धवट सोडलेली दिसतील. तर ती अर्धवट का सोडली असतात तर ती घरट आकर्षित करण्यासाठी करत असतो. ती जर मादीने ते घरट रिजेक्ट केलं की तो अर्धवट सोडून देतो, परत नवं घरट बांधायला.
2: रिजेक्ट का करते?
1: तिला नाही आवडत. हा नाही आवडलं तर ती रिजेक्ट करते. मग तो बिचारा परत नवं घरट सुरू करतो बांधायला. म्हणजे माणसाला त्रास आहे असं नाही.
2: बायका बायका कंटिन्यू कर त्याला. मनीष तू बोलत राहिला असं वाटतं, ऐकतच राहू आता काय सांगतोस.
1: तर मग तसंच त्या, म्हणजे माझं म्हणणं हेच आहे की फक्त माणसाला त्रास करावा लागतं नाही, या पक्ष्यांनाही भरपूर त्रास आहे, प्राण्यांनाही भरपूर त्रास.
2: मग मनीष मला सांग, जशी माणसाची सायकोलॉजी आहे तसं जनावराची पण सायकोलॉजी असेल का? जनावर पण विचार विचार करत असतील.
1: हो,
2: इमोशन्स जनावराला पण असतात.
1: इमोशन्स असतात ना, पण ते जितक्या माणसाचा मेंदू खूप विकसित झालाय त्या मानाने या प्राण्यांचा मेंदू तेवढा विकसित नाही. तर तो तेवढा जेवढा त्याची मेंदूची विकास आहे तेवढ्या याच्यापर्यंत तो भक्ष आणि याच्या रिलेटेड विचार करू शकतो,
2: बाकी नाही.
1: हा म्हणजे जे त्याला डिफेन्स झाला भक्ष्य या
2: डे टू डे लिव्हिंग.
1: हा, आणि साप तेवढा नाही, सापांचा मेंदू इतका विकास.

0: हाताला किंवा काठीला लागला,
1: ओके
0: त्यामुळे नराल वाटतं इथं कुठेतरी माती आहे आणि तो तिथे येतो. तुम्ही म्हणता बदला घ्यायला आला.
1: म्हणजे अदरवाईज नर आणि मादी साप नाग बरोबर कधीच नसतात.
0: नाही, ते फक्त मेटिंग सीझन पुरतेच एकत्र येतात. ते जे म्हणतात ना की जोडपं एन जुळ एन आमच्या इथं राहतं, या सगळ्या भ्रामक समजुती. ते फक्त मिलन कालावधी मध्येच.
1: म्हणजे साप नाग एकटा राहतो?
0: हो, एक एकटे फिरतात. जोडीने जोडीने राहणारा प्राणी फक्त दोन पायाचा.
1: नाही, साप नाग कळप प्रकार नाहीच.
0: नाही, सापाला तेवढी बुद्धीच नाही, तर कळप त्याला फक्त मिलने ते आकर्षित. इव्हन आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की सापाची मादी म्हणजे जेव्हा अंडी घालते तर त्या अंड्यातनं साधारण 55 ते 60 दिवसांनी पिल्लं बाहेर येतात. ती मादी साधारण 45-45 दिवस अंडी सांभाळते, त्यानंतर ती अंडी सोडून निघून जाते तिथनं. त्यानंतर 5-10 दिवसांनी पिल्लं बाहेर येतात. त्यामुळे पिल्लांना माहीत नसतं आमची आई कोणती, आईला माहीत नसतं माझी पिल्लं कोणती. जन्मताच त्यांचं अंड्यातनं एवढं भरण पोषण झालेलं असतं की पुढे त्यांना 2 महिने जरी खाद्य मिळालं नाही.
1: आता माझा प्रश्न हा आहे, या साप नागाच्या अंड्यांना कोणाची भीती असते?
0: पक्षी ना, पक्षी खातात ना अंडी ती.
1: हो का?
0: हो, मोर आहेत, मुंगूस आहेत, घारी आहेत, गिदाड आहेत.
1: ओके,
0: यांचं भक्ष्य आहे ना साप. सापांची पिल्लं पण खातात ते.
1: म्हणजे पिल्ल झाल्यानंतर त्याच्यात पॉइजन येत?
0: हा नाही, ते पॉइजनही पिल्ल अंड्यातलं नुसतं अंड. इवन तुम्ही विषारी साप जरी त्या पक्ष्याने अखंड खाल्ला ना, तरी तो खाल्ल्याने त्याला काहीच होणार नाही. तो साप जर चावला त्या पक्ष्याला,
1: नाही पण ते विष त्याच्या ग्लँड मध्ये असेल ना,
0: तर ते तोंडा वाटे तुमचं विष पोटात गेल्याने माणसालाही काही होत नाही.
1: काय बोलतोय? हे झालं साप झाला, नाग झाला, बिबट्या झाला, अजून नवीन काय पकडलं बिकडलं कोणाला वाचवलंय?
0: पक्षी येत असतात, घारी येतात, माकड याच्यातलं माकड आलं होतं आपलं.
1: माकड खूप इंटेलिजंट असतं का रे?
0: हो, माकड खूप इंटेलिजंट, सर्वात इंटेलिजंट. त्याला मानवाची उत्क्रांती त्याच्यापासूनच झाली ना.
1: माकडाचं इंटेलिजन्स सांग कसं असतं.
0: इंटेलिजन्स म्हणजे आता तुमच्या गमतीचा भाग सांगतो. 40 गावला एक माकड रेस्क्यू केलं त्यांनी. त्या माकडाला लोकांनी न दारू प्यायची सवय लावली होती. दारूची वेळ झाली की ते प्रचंड पिंजरा गदगद गदगद घालवून ते दारू नाही मिळाली तर ते वेड पिसवायचं.
1: पण माकडांना मोह खूप आवडतो ना, मोहाची फुलं.
0: मोहाची फुलं खाऊन ते चिंग होतात एकदम. झाडावरच ते बसतात तिथे आणि झाडावरच चक्कर यायला सुरुवात त्यांना. ते गुंगून जातात पूर्ण.
1: अजून काय इंटेलिजंट असतात ते म्हणजे सांगत होता कोणता
0: कुठला. मग ते त्याला ती दारू त्याची सोडवायची कशी आता. तर मग त्याला पहिले बरं त्याला लोकांनी काय केलं, तो जेव्हा एका देशी दारूच्या अड्ड्याबाहेर येऊन बसायचा, थोडीशी राहिलेली लोक बाटलीच्या बाटली टाकून द्यायची, तर ती बाटली उचलायचा आणि त्याच्यातली प्यायचा. त्याला दारूची सवय लागली. तर म्हणजे अशा वाईट सवयी आपण या प्राण्यांना लावतो. तर त्याला दारू मिळाली. दुसरं काय करायचे, लोक चकणा घेतात विकत, चकण्यात अंडी हे ते, तर त्याला ती बॉईल अंडी खायची सवय लागलेली. तर त्याला ते मग रोज बॉईल अंडे द्या, दारू द्या, किंवा नाही तर ती वेळ झाली पडे त्याची की तो इतका पिंजरा गदगद गदगद आणि इतका प्रचंड हायपर व्हायचा की त्याला ते दिल्याशिवाय दुसरा
1: ऍडिक्टेड झाला होता.
0: ऍडिक्टेड झालेला होता.
1: मग काय केलं तुम्ही?
0: मग त्याची हळूहळू ती सवय सोडवली. थोडं कमी दे प्रमाण, हळूहळू कमी, आज एवढंच दिलं, जर रोज प्यायचा त्याच्यापेक्षा थोडं कमी कमी कमी असं. एकाच तुम्ही एकदम नाही सोडवू शकणार त्याची ती सवय. आणि मग त्याला निसर्गात रिलीज केलं. तिथे आता तो सर्वाईव्ह होऊ शकेल ना तिथे.
1: सोडलं त्याला?
0: हा, मग नंतर सोडलं. पल्ल्याला ती नंतर काय केलं की त्याच्याशी माणसाचा प्रवेश, त्याच्याशी कॉन्टॅक्ट टाळला माणसाचा खूप. त्याला बाहेरनं तुम्ही कंटे तरी स्टिकने वगैरे धरून आत फूड द्यायचं, त्याला हातातनं द्यायचं नाही. अशा गोष्टी करून त्याची ती सवय तो नैसर्गिक आदिवासात ते भक्ष.
1: किती वेळ लागला त्याला?
0: त्याला 6 ते 8 महिन्याचा प्रोसेस गेला पूर्ण. ते सगळं त्याला करावं लागलं तेव्हा ते. इवन आता आम्ही गारुड्यांकडनं जे अजगर जप्त करतो ना, गारुडी लोक काय करतात, त्यांचे करवतीने दात सगळे घासून.
1: पण अजगराला तर पॉइजन नाही, मग का वर्ग
0: चावतो प्रचंड ना अजगर. खूप आक्रमक साप आहे. म्हणजे आपला जो एक गैरसमज झालेला आहे की अजगर हा फार शांत स्वभावाचा साप आहे, तर अजिबात तसं नाही. तुम्ही नेचर मधला अजगर अतिशय आक्रमक आहे. तो डायरेक्ट तोंड वासून तुमच्या अंगावर
1: म्हणतो की अजगर खूप.
0: गारुडी लोक काय करतात, गरम सळ्यात तापवून त्यांच्या तोंडावर डाग देतात.
1: का?
0: त्याने चावू नये म्हणून. तोंडाचे स्नायू लूज होऊन जातात ना सगळे डाग दिल्याने. तर मग हे लोक तो चिकन मटन आणतात आणि त्याच्या तोंडात ते दांडूने ठोसून टाकलं जातं आणि त्याला काही काही दिवस पाणी पाजले जात नाही. त्यामुळे म्हणजे मी एका गारुड्याकडनं जेव्हा एक अजगर जप्त केला ना आम्ही, तर तेव्हा जवळपास 1.5 ते 2 तास नुसतं पाणी पित होता. त्याला कधीच त्याने पाणीच पाजलेलं नव्हतं.
1: अंड पाजण्याचं कारण

0: काय घेऊन हिंटतात तर कशाला 5-3 पाणी कोण पाहत राहते, त्यांना फक्त धंदा हवा असतो.
1: वा वा वा मनीष, बोलता बोलता अर्धा तास झाला आणि कधी संपला समजलं नाही. पुढच्या रविवारी पण अशाच गप, तुझे किस्से सांग आणि तुझ्याबद्दल सांग. मंडळी, नाशकात मध्ये जे मोजून खरखर प्राण्यांवर प्रेम करणारे असे लोक आहेत त्याच्यातला हा मनीष आहे. आणि मनीष लेक्चर सुद्धा देतो. मी मनीषचा नंबर तुम्हाला, मनीषचा नंबर सांग.
0: माझा नंबर आहे 98-50-97-97-14.
1: इंग्लिश मध्ये
0: 9850-97-97-14.
1: आणि पुढच्या रविवारी सुद्धा मनीष आपल्या बरोबर असणार आहे. राम राम मंडळी, फेडूया.

हमराज कार्यक्रमाचा नवीन भाग सुरू करीत आहोत. संगीतकार शंकर जयकिशन यांच्या प्रीलिव्ड म्युझिकचा पहिला भाग काही दिवसांपूर्वी आपण ऐकला. आज दुसरा भाग सादर आहे, संगम, हरियाली और रास्ता, अनाडी, हलाकू, कल आज और कल, राजहट, श्री 420, दिल अपना प्रीत पराई, बरसात, पतिता, कठपुतली आणि इतर चित्रपटांचा आत्मा या संगीतातून प्रकट होणार आहे. ऐकूया शंकर जयकिशन अनफॉरगेटेबल प्रिल्यूड्स भाग 2.

दिग्दर्शक के आसिफ यांच्या 1944 फूल चित्रपटातलं म्युझिक डायरेक्टर गुलाम हैदर यांचं गाणं सुरैया गात आहेत. या गाण्यातला त्यांचा आवाज सहज ओळखता येणार नाही असा आहे. गीतकार अज्ञात आहेत. गाण्याचे शब्द आहेत उड गया हाय वो दिल चला हाय.

गीतकार वली साहब आणि संगीतकार शिवदयाल बातिश यांचं 1954 अमर कीर्तन नावाच्या अनोळखी चित्रपटातलं गाणं आशा भोसले सादर करणार आहेत. स्वतः आशा भोसले सुद्धा हे गाणं विसरले असतील. गाण्याचे शब्द आहेत, थारे गैल चलू रे सावरिया.

संगीतकार गुलाम हैदर आणि गायिका सुरैया यांचं आजचं दुसरं गीत 1946 जग बीती या चित्रपटातून निवडलं आहे. गीतकार पुन्हा एकदा अज्ञात आहेत. नकारात्मक विचार जेव्हा पक्के होतात तेव्हा आशेचे किरण असून पण माणसाला दिसत नाहीत हे मत गाणं मांडत आहे. गाण्याचे शब्द आहेत, बिगडी हुई तकदीर बनाई नहीं जाती.

प्रामाणिक गायक अशोक श्रीवास्तव आजचं शेवटचं गाणं गाणार आहेत. 1946 शाहजहा चित्रपटात खुमार बारा बंकवींनी नौशाद अलींच्या संगीतात हे गाणं लिहिलं आहे. प्रामाणिकता कलाकाराला प्रगतीकडे लवकर नेते हे गायकाचा आवाज ऐकताना कळतं. गाण्याचे शब्द आहेत, ए दिले बेकरार झूम, ए दिले बेकरार झूम. हमराज कार्यक्रमासाठी आता निरोप घेणार आहोत. नमस्कार.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 257 समारोपाचे विवेचन। आज हजारो लोक ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास करीत आहेत, मात्र रेडिओ विश्वासच्या माध्यमातून बसल्या जागी संपूर्ण दासबोध जसाच्या तसा सांगण्यासाठी भावार्थ दासबोध ही मालिका सुरू केली। तिला अपूर्व प्रतिसाद मिळाला। समर्थ रामदासांचं नाव नारायण सूर्याजी ठोसर हे आपल्याला माहितीच आहे। त्यांचं जन्मगाव जांब आणि सज्जनगडावरती त्यांनी काम केलेलं हे आपल्याला माहिती आहे। महाराष्ट्रातील एक कवी आणि समर्थ संप्रदायाचे संस्थापक म्हणून आपण त्यांना ओळखतो। रामाला आणि हनुमंताला उपास्यदैवत मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारासाठी महाराष्ट्रात प्रबोधन आणि संघटन केलं। दासबोधाचं जन्मस्थळ शिवथरगड हे आहे। शिवथरगड ही महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यात आहे आणि महाडपासून हे जे ठिकाण आहे हे 30 किलोमीटर अंतरावर आहे। धुळ्याचे इतिहासतज्ञ शंकर श्रीकृष्ण देव यांनी 1916 झाडाझुडपात लपलेली ही घळ शोधून काढली। आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर प्रथमतः सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गाला लावावं अशी समर्थांना इच्छा झाली। मग त्यांनी पुढील 12 वर्षाच्या प्रवासात जे भारत यात्रेमध्ये अनुभव घेतले त्यांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे। ते अतिशय भयंकर विदारक असे अनुभव होते आणि त्याच्यामुळे त्यांना देशाची आणि सगळ्या लोकांच्या स्थितीची माहिती झाली। त्यामुळेच त्यांच्या साहित्यामध्ये अतिशय वास्तव असं दर्शन घडतं। त्या काळातील भारतातली जनता कमालीची ही नदीने त्रस्त आणि अपमानित अवस्थेमध्ये काळ कंठत होती। यवनी सत्तेच्या अमानुष जुलमाखाली भरडली जात होती। लोकांची मालमत्ता, बायका, मुलं, आया बहिणी, देव, धर्म, संस्कृती काही सुरक्षित नव्हतं। जनतेची ही हृदयद्रावक अवस्था पाहून समर्थ अस्वस्थ आणि उद्विग्न झाले। सर्वस्वी निस्सत्व आणि दुर्बल झालेल्या समाजाला परमार्थाचा उपदेश करण्यापेक्षा आपण त्यांच्यामध्ये शक्ती निर्माण करावी आणि प्रपंचाचंही ज्ञान द्यावं अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा झाली आणि त्यामुळे त्यांनी केल्याने होता आहे रे आधी केलेच पाहिजे असं सांगून आपलं प्रतिपादन केलं। आज आपल्या जीवनामध्ये अपयश आणि दुःख दिसत असेल तर त्याला आपलं अधीर आणि उतावीळ मन कारणीभूत आहे। बहुसंख्य लोक आज सुख, आनंद, यश, कीर्ती, ऐश्वर आणि अधिकार मिळवण्यासाठी अधीर आणि उतावळे झालेत, परंतु त्याच्यासाठी शांतपणे आणि सातत्याने कराव्या लागलेल्या परिश्रमाचा अभाव दिसून येतो। आपल्या संस्कृतीमध्ये विद्या, कला किंवा कोणत्याही क्षेत्रात यश मिळण्यासाठी 12 वर्षाचं तप करावं लागतं। या तपामुळे आपल्याला यश मिळतं आणि हा इतिहास वाचला म्हणजे त्याची आपल्याला कल्पना येईल। जगातल्या सर्व देशामध्ये, सर्व काळामध्ये जे विद्वान, ज्ञानी, ध्येयवादी, यशस्वी, संत, मंत, कलाकार आणि वीरपुरुष होऊन गेले त्यांनी त्यांचे धैर्य कधी संपू दिलं नाही, म्हणूनच त्यांनी परिस्थितीवर मात केली आणि ते यशस्वी झाले। अंतःकरणामध्ये एक श्रद्धा देखील असणं आवश्यक आहे, मात्र कर्तव्य, ध्येय, उपासना या गोष्टी जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत। तनाने, मनाने आणि धनाने, प्राणपणाने त्या गोष्टी पूर्ण केल्या पाहिजे असं ज्याला वाटतं त्यालाच आपलं ध्येय पूर्ण करता येतं। रामदास स्वामी हे अद्वैत तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते। ब्रह्मसत्य आहे हाच विचार त्यांच्या साहित्यामध्ये आढळतो। त्यांच्या तत्वज्ञानावरती संत एकनाथांच्या वाङ्मयाची बैठक आहे तिचा प्रभाव जाणवतो। दासबोधाच्या सर्व दशकांमध्ये ब्रह्म, माया, जीव, जगत, परमेश्वर या गोष्टींची चर्चा आहे। पंचीकरण हा विषय त्यांनी सखोलपणे सांगितलेला आहे। परब्रह्म, मूळ माया, गुण माया, त्रिगुण, पंचमहाभूते, अष्टधा प्रकृती, विश्वाची उभारणी, संहार आणि पिंड ब्रह्मांड रचना आणि त्याचे संबंध अशा अनेक विषयांचं चिंतन या दासबोधामध्ये आपल्याला आढळतं। सर्व कर्मांचा कर्ता हा राम असून आपण मिथ्या अहंकारामुळे स्वतःकडे कर्ते पण घेतो असं ते सांगतात। समर्थ रामदास स्वामी सदैव विदेही अवस्थेमध्ये असल्याने त्यांचं हे अनुभव ज्ञान त्यांनी ग्रंथरूपाने मांडलं।
त्याने भक्तिमार्गाचा प्रसार केला. भक्ती केल्यामुळे देव निश्चितपणे प्राप्त होतो असं त्यांनी दासबोधाच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. अशा तऱ्हेने त्याचं प्रतिपादन आपल्याला करता येतं. जय जय रघुवीर समर्थ.

नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रपंच भगवंताचा आहे असं जाणून करावा. हे जे सगळं जग दिसतं त्याला कोणीतरी नियंता आहे असं तुम्हाला वाटतं का? एखाद्या नास्तिकाला विचारलं की हे जग कोणी निर्माण केलं तर तो काय सांगेल? तर पांचभौतिक तत्वांपासूनच याची उत्पत्ती झाली आहे. पण ही तत्व कुणी निर्माण केली त्याच्यावर तो सांगेल ते मात्र मला कळत नाही. पण जे कळत नाही त्यालासुद्धा कोणीतरी करता हा असलाच पाहिजे. म्हणून देव नाही हे कोणालाही म्हणता येणार नाही. जिथं सध्या वस्ती नाही तिथंही मंदिरं बांधलेली आपण पाहतो, आणि ती कुणी बांधली याचा तपास करू लागलो असताना बांधणारा कोण हे जरी समजलं नाही तरी ज्या अर्थी ती आहेत त्या अर्थी त्यांना कोणीतरी बांधणारा आहेच. आणि म्हणून की काय, जगाचा कोणीतरी करता हा असलाच पाहिजे. तो कोण आहे हे आपल्याला समजत नाही इतकंच. आपण संसारामध्ये वागतो त्याप्रमाणे मुलं खेळात खेळ थाटतात, खेळात लग्न लावतात, त्यांचा सगळा सोहळा करतात, बाहुलीचे सगळे संस्कार करतात, त्यांच्या खेळात बाळंतपण होतं, मुलं होतात, सगळं काही होतं. पण त्यांना कुणी घरात हाक मारली म्हणजे खेळ टाकून ती तशीच धावत जातात. त्यावेळेला मूल तिथं रडेल याची काळजी त्यांना राहत नाही. असंच आपण संसारात वागावं. जर सर्वच देवानं केलं आहे तर त्याचं पालनही तोच करतो आणि संहार करणारा तोच असतो. तर मग आपल्याला तरी त्यांना दिलेल्या संसारामध्ये काही बरं वाईट झालं म्हणून सुखदुःख मानण्याचा काय अधिकार आहे? समजा आपण एक घर भाड्याने घेतलं आहे, त्याचं आपण बरीच वर्ष भाडं भरतो आहोत. पुढं जर आपण ते घर माझंच आहे असं म्हणू लागलो तर तो मालक ऐकेल का? तो काहीही उपायानं आपल्याला घरातून काढून लावेल की नाही? लावेल. तसंच आपल्या प्रपंचात झालेलं आहे. जो प्रपंच आपल्याला त्यानं भाड्यानं दिला आहे तो आपण आपलाच म्हणून धरून बसलो आहे, परंतु त्याला वाटेल तेव्हा आपल्याला काढून लावता येणं शक्य असताना आपण तो आपला म्हणून कसं म्हणावं? तर तो त्याचा आहे हे समजून वागावं. आणि जेव्हा तो आपल्याला न्यायला येईल तेव्हा जाण्याची आपली तयारी ठेवावी, म्हणजे संसारामध्ये सुखदुःख बाधत नाहीत. आपण भजनाला लागलो तर प्रपंच कसा चालेल याची काळजी करू नये. भजनाला लागल्यावर तुकाराम महाराजांसारखे झालो तर वाईट काय आहे? बरं, तसं नाही झालं तर प्रपंच चालूच आहे. प्रपंचात नुसतं रडत बसण्यापेक्षा आनंदानं रामनामात राहूया. सर्व हवाला रामावर ठेवून थोडे दिवस तरी पहा, मन खास चिंतारहित होईल, पूर्ण निष्ठा उत्पन्न होईल. हे सगळं विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचं आहे. प्रपंच ज्याचा आहे त्याला तो देऊन टाकून आपण मोकळं व्हावं. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: मी बोलते ज्योती चौधरी, आपल्या गुंजन मनातलं या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत।
1: रंगणता ज्येष्ठाचा महिना संपला आणि आषाढ सुरू झाला। हा आषाढ लहानांपासून मोठ्यांच्या मनाच्या कप्प्यातला, या आषाढ क्षणांना आपण अनुभवूया। आषाढ फुलला मनात, महाकवी कालिदास यांच्या कल्पनातीत उपमा विलास म्हणजे त्यांचं मेघदूत हे खंडकाव्य। महाकवींनी मेघदूताची रचना केली आणि त्यातील एका श्लोकानं त्यांचं खंडकाव्य फक्त भारतातच नाही तर सातार समुद्रा पल्ल्याड पोहोचलं। आणि आषाढाचा पहिला दिवस अर्थात आषाढस्य प्रथम दिवसे म्हणून जगभरात साजरा होऊ लागला। प्रेमाभिव्यक्तीची परिपक्वता असलेलं मेघदूत एकदा तरी वाचायला हवं। विरहातूर यक्षाच्या भावना समजून घ्यायला हव्या।

धरणे अवनी जी काही दिवसांपूर्वी विरहाच्या तप्त ज्वालांमध्ये पोळत होती ती आता हरखली आहे. नवे नवे बीजांकूर तिच्या उदरातून सृजन निर्मितीसाठी आसुसले आहेत. तिचा सखा मेघ आपल्या टपोऱ्या थेंबातून जलधारांचे मोती आपल्या प्रियेच्या धरणीच्या अंगोपांगावर मुक्त हस्ते उधळतोय अन ती सलज्ज झाली.

आषाढाला की मन का कुणास ठाऊक पण उदास होतं, पण वारं सांगत असतं हलकेच गिरकी घे, पाऊस तरी सांगतात मन स्वच्छ कर, गरजणारे ढग सांगतात मन मोकळं कर, आणि आकाशात चमकणारी ती विद्युलता सांगते तू तर सौदामिनी आहेस, तुझ्यात तर अष्टभुजेचं सामर्थ्य आहे, मग ही उदासीनता ही मरगळ दूर कर, आणि गर्भरेश्मी या वर्तमानाला आलिंगन दे, मायेच्या हळव्या स्पर्शानं पावसाचं गुज येईल।

आषाढ बरसतोय, तिचं प्रतिबिंब पाण्यात दिसतंय. खर तर तिच्या सौंदर्यांना मोहित होऊन चंद्रानंही पूर्वसंध्या म्हणून तिचं भरभरून कौतुक केलं. दरीदरीतून वनावनातून ती अवनी आषाढ संगे जणू पांधुनी पैंजण छुमछुम नाचू लागते.

असा हा आषाढ आणि त्याचा प्रथम दिवस महाकवी कालिदासांना समर्पित असतो. कालिदास म्हणजे संस्कृती, कालिदास म्हणजे साहित्य, कालिदास म्हणजे नवरस, कालिदास म्हणजे लालित्य, जणू अखंड शब्दांची साधनाच. तर मंडळी, कसा वाटला आजचा कार्यक्रम? पुन्हा भेटूया, तोपर्यंत ज्योतिसौंदरीचा नमस्कार.

0: राम राम मंडळी. मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज आपल्या बरोबर परत आहे आपला लाडका मनीष गोडबोले. मागच्या वेळेस त्याचा इंटरव्ह्यू खूप गाजला होता. मागच्या वेळेस त्याचा आपण सर्प मित्र म्हणून केला होता आणि त्याचे एक्सपिरियन्स ऐकून बापरे बापरे. आता तो फक्त सर्प मित्र प्राणी मित्र राहिला नाही तर वन्यजीव अभ्यासक सुद्धा झालाय. मनीष राम राम.
1: राम राम.
0: नवीन किस्सा, ताजा ताजा किस्सा ऐकव काहीतरी.
1: सगळे नवीन किस्से आपल्याकडे
0: ऐकव ऐकव. काय नवीन ऍडव्हेंचर तुझं?
1: सगळ्यात महत्वाची एक गंमत घडलेली आता काही दिवसापूर्वीची सांगतो. सकाळी पहाटे 3:30 एक जणांचा फोन आला.
0: आमच्यासाठी रात्र रे ती.
1: साहेब आमच्या घरात साप आहे म्हणे संडासा मध्ये. म्हटलं बरं मी येतो.
0: फोन 24 चालू असतो.
1: हो 24.
0: आणि जगात सगळ्यांना तुझा नंबर माहिती. बर कंटिन्यू.
1: तर मग त्यांचा फोन आला, म्हटलं या घ्यायला. ते म्हणे मी येतो घ्यायला. आले ते. आल्यानंतर त्यांनी मला घेऊन घरी गेले आणि हळूच कन संडासाचं दार उघडून सांगतात तो पण म्हणे संडासच्या भांड्यामध्ये. म्हणे साहेब मी गेलो पाहिलं संडासच्या भांड्यामध्ये संडास धुवायचा ब्रश पडला होता.
0: आई ग.
1: मी म्हटलं को साहेब कुठे साप दिसतोय? तर म्हणे अहो तो काय तोंड बाहेर काढतोय. म्हणे म्हटलं अहो साहेब हा संडास धुवायचा ब्रश पडला आहे. अहो काय बावळट आहे. म्हणे आमची बाई तिने मला सांगितलं साप निघालाय. म्हटलं अहो तुमची बाई बावळट. तिला बावळट म्हणण्यापेक्षा तुम्ही खात्री करणं गरजेचं होतं ना. म्हटलं नक्की साप आहे की नाही तुम्ही आपलं त्यांनी सांगितलं.
0: पण त्यांनी कशी खात्री केली असती?
1: आता ते काय याचं प्लॅस्टिकचं सापाचं तोंड आणि प्लॅस्टिकच्या ब्रशचं वरच आहे.
0: अरे पण मनीष तुझ्यासाठी सोपं आहे. आम्ही तर 10 फूट मागून असणार. आम्ही ते फक्त काहीतरी बघणार.
1: नाही पण नाही किमान तुम्ही दाराची फोटो उघडून.
0: प्रामाणिक हा माझा खूप खरा प्रश्न आहे. असं काहीतरी पडलेलं आहे आणि आम्हाला डाऊट आला तो साप आहे. पण तो साप आहे की नाही हे कसं कन्फर्म करायला पाहिजे आम्ही माशा? नाही
1: थोडा वेळ आहे बघा. साप काही लगेच 10-15 फुटाच्या लांबचं साप पाहू शकत नाही.
0: हो
1: तो आपल्या इतकी दूरची दृष्टी नाही त्याला. त्यामुळे तुम्ही हालचाल केली नाही, शांतपणे उभं राहून फक्त त्याच्या हालचालीकडे. आता
0: तुम्हाला किती दूर असेल पाहिजे?
1: साधारण 15-20 फुटाच्या अंतराच्या बाहेर सापाला काही दिसत नाही. समोर जर हालचाल झाली तर त्याला कळत. त्याला कानही नाही येत. त्यामुळे आवाज जे येतात ते त्याला हवेतनं काहीच ऐकू येत नाही. तर त्यामुळे तो असं समजू नाही शकत की इथं कोणी उभा आहे. तुम्ही जेव्हा हालचाल कराल तुमच्या पायाची कंपनं होतील तेव्हा त्याला कळेल की जवळ काहीतरी मला धोका आहे. तेव्हा तो त्यावर रिॲक्ट होणार. तुम्ही जर हल्लेच नाही तर सापाला कळत नाही की इथं कोणी उभा आहे असं. त्यामुळे जो ब्रश पडलेला तो तर काही हलणार नाही आणि साप तर काही इतका स्थिर नाही राहू शकत. तो थोडीफार तर हालचाल करणार की नाही.
0: साप स्थिर किती वेळ राहू शकतो?
1: नाही जास्तीत जास्त 10-1 मिनिटं.
0: हो
1: बऱ्याच वेळा बिळातनं काय करतात ते तोंड बाहेर काढून असं बाहेरचा अंदाज घेण्यासाठी लोक आम्हाला जेव्हा कॉलला बोलवतात तेव्हा बघतो की त्याने एखाद्या घराच्या पायातनं किंवा कुठेतरी पाईप असेल एखादा जो भिंतीतला असेल त्याच्यातनं तो तोंड काढून बाहेर फक्त थांबलेला असतो एक अंदाज घेण्यात. आणि थोडंही त्याला साचल लागले आजूबाजूला काही हालचाल किंवा व्हायब्रेशन की तो ते तोंड परत आत ओढून घेतो लगेच. तर अशा पद्धतीने त्याचं स्वतःला डिफेन्स करण्याचं म्हणजे थोडक्यात त्याला जे संवेदना ग्रहण होतात ते जमिनीवरनं व्हायब्रेशन्स
0: त्याच्याने.
1: 7-1 किलोमीटर दूरची व्हायब्रेशन सेन्स करू शकतो. हो इतकी सेन्सिटिव्ह बॉडी सापाची.
0: आणि ते सेन्सेशन त्याला कसं समजतं?
1: पोटाखालच्या भागाकडनं. तो जमिनीवर सरपटत चालतो ना बाजूला होणारी कंपनं पोटाखालच्या भागाला जाणवतात त्याला.
0: बापरे.
1: तर ती जाणवली की त्या कंपनांवरनं मला धोका आहे त्याची याची त्याला लगेच जाणीव होते. आणि मग तो एकतर त्याच्यावर रिॲक्ट होण्यासाठी एक तर हल्ला करण्याचं जर त्याला मागे जायला जागा नसेल बीळ नसेल तेवढं तर तो हल्ला करण्याचा प्रयत्न करेल. आणि जर पळायला जागा असते पहिले पळून जाणं. साप हा 100% भित्रा प्राणी. तो पहिले पळून जाण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला जे गोष्टी ऐकवल्या जातात की त्याने आमच्यावर धावून आला हल्ला केला हे सगळ्या भ्रामक समजूते. असा साप कधीच हल्ला करत नाही. तो पहिले पळण्याला प्रेफरन्स देतो. जर पळायला जागा नाही तर मग प्रत्येक जनावर माणूस पण टेस्ट करणार आहे की आपण जर पळायला जागा नाही आपल्यापेक्षा ताकदवान कोणी दुसरा प्राणी आला तर आपण पहिले पळायचं हे करून पळायला जागा नाही तर मग आपण हल्ला करण्याचा प्रयत्न करू. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स आहे आपण म्हणतोच नेहमी. तर त्याप्रमाणे तो पण तेच करण्याचा प्रयत्न करतो. सगळेच सजीव करतात. म्हणजे आता या अनुषंगाने एक विषय निघालाय की आपल्याकडे शहरात आता बिबट्या एकदम निरंतर झालाय.
0: हे खूपच संख्या वाढली का रे?
1: संख्या खूप वाढली म्हणजे त्यांचा नैसर्गिक अधिवास आपण घटवला. जंगलातलं त्याचं भक्ष्य संपवलं. त्याच्यामुळे त्याला
0: ऑन एन एव्हरेज त्यांची संख्या वाढलेली नाहीये.
1: नाही, संख्या तर वाढते कारण त्यांना शेवटी त्यांनी स्वतःला ऍडजस्ट केलंय शहराच्या याच्यात.
0: ओके,
1: बिबट्या मोठा जो आपल्याकडे पट्टेरी वाघ शकल्यामुळे त्याची संख्या कमी होत चालली आणि बिबट्याने अडॉप्ट केलं स्वतःला, त्याच्यामुळे बिबट्या हा वाढत चालला.
0: ओके,
1: तर मग सध्या बिबट्याचं डिश काय आहे, तर सगळ्यात महत्वाची डिश म्हणजे भटके कुत्रे.
0: अच्छा,
1: आणि स्ट्रे डॉग्सचं प्रमाण आपल्याकडे प्रचंड आहे. रात्री कुत्रे सगळे बाहेर पडतात आणि त्यामुळे बिबट्या रात्री शहरामध्ये येतो. म्हणजे आता जो बिबट्यांवर अभ्यास आहे की जेवढंही बिबट्याचं पॉप्युलेशन आहे ऑल ओव्हर भारतामध्ये आपल्या, त्यातले 90-95% बिबट्या हे मनुष्यवस्तीपाशीच हिंडतात. हल्ल्याच्या घटना फक्त 5% भक्ष्याच्या पोट आहे. ज्या प्राण्याला पोट आहे त्याला भूक भागवणं आहे तर त्याला येणंच आहे, दुसरा त्याला पर्यायच नाही काही.
0: आणि सोपी शिकार कुत्रे.
1: कुत्रा ही अतिशय सोपी शिकार आहे, त्यामुळे मग तो. आणि आता बिबट्याची ही तिसरी पिढी जी शहरातच जन्माला आली.
0: ओके,
1: त्यामुळे त्यांना जंगल आहे माहितीच नाही, आता शहर आहेच त्यांच्या दृष्टीने.
0: जंगलात म्हणजे काहीतरी नवीन वाटेल,
1: कारण त्यांना शहरात भटकायची. आता तुम्ही जर सध्याचे रिसेंट व्हिडिओ बघितले नाशिक मध्ये जिथे जिथे बिबट्या आला, त्यातले ते जे सीसीटीव्ही फुटेज मध्ये तुम्ही बघा, ते बिबटे इतके सरावाने हिंडतायत तुमच्या शहर परिसरात. याचा अर्थ काय, त्याला सवय झाली त्या आदिवासाची, त्यामुळे झालेला आहे. जर तो नवखा असता तर त्याने इकडं तिकडं पाहून स्वतःला हे करण्याचा प्रयत्न, तो इतका सरावाने हिंडताना दिसतो त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये. म्हणजे तो तिथं नेहमी येणारा प्राणी आहे, त्याला ते काही नवीन नाहीये. फक्त तो कधीतरी लोकांच्या नजरेस पडला रात्री अपरात्री कोणी बाहेर गेला असेल आणि मग तो ते गवगवा होतो, आला आला आला वाघाला वाघाला वाघाला. मग तो लोक गर्दी. बरं, आपल्याकडे चुकीची गोष्ट काय घडते की लोकांनी जर तुम्हाला बिबट्या कुठे दिसला तर कोणत्या यंत्रणा त्याशी रिलेटेड आहेत त्यांना कळवणं गरजेचं असताना आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना जास्त फोन करतात आणि त्यांना जमा करता गर्दी. आणि गर्दी झाल्यामुळे तो बिथरतो तो प्राणी, आणि त्यामुळे हल्ला झाला की मग त्या यंत्रणांना दोष द्यायचा याला काही अर्थ नाही. तर लोकांनी आजही शिकणं गरजेचं आहे की बिबट्यासोबत सहजीवन कसं तुम्ही करू शकता.
0: मनीष, आता मला एक प्रामाणिकपणे याचं उत्तर हवंय. बिबट्या आपण केजमध्ये पकडला तर शेतकऱ्यांचं आता असं म्हणणं ऐकू येतंय की ते म्हणे ते आमच्या ह्या एरियात सोडतात, प्रत्येकाचा कोणतो तरी एरिया मला माहिती नाही कुठे सोडतात, तर बिबट्या इकडे पकडतात आमच्या, मग आमच्या शेताजवळच खूप बिबटे झाले, ते ह्यालाच उत्तर काय?
1: असं नाही होत, कारण एक शेवटी आता जे वन विभागाचे नियम आहेत ना, ते नियम असं सांगतात की 1972 प्राणी संरक्षण कायद्यानुसार बिबट्या संरक्षित जीव आहे, तर त्याला तुम्ही जास्त दिवस कॅप्टिव्हिटीमध्ये ठेवू नाही शकत, त्याला सोडणं हे भागच आहे.
0: बरोबर,
1: त्याच्या नैसर्गिक आदिवासात. बरं, नैसर्गिक आदिवास आता इतका संकोच होत चाललाय नैसर्गिक आदिवासाचा की सगळीकडे मानव अतिक्रमण करत चाललं नैसर्गिक आदिवासावर, तर त्यांनी कुठे जावं शेवटी?
0: मग तुम्ही लोक सोडताना काय विचार करता?
1: सोडताना जनरली आपल्याकडचा जो जंगल परिसर आहे,
0: जंगल आहे का?
1: मग आहे ना, तुमच्या त्र्यंबक भागामध्ये गेले जो जवारकडे रोड जातो घाट, तो सगळा जंगल परिसर आहे, तिकडे सोडतात. तिथेही आजूबाजूला आता
0: सोडून
1: कुठ लोकांची वस्ती, शेतही इथे असणारच आहे, आता सोडून सोडणार कुठे शेवटी आपण, प्रश्न आहे ना.
0: हे मग बिबट्याला सोडल्यानंतर तो काय करतो रे?
1: साधारण एक बिबट्या आहे ना, त्याच वासाचं आणि त्याचं याचं ज्ञान इतकं चांगलं आहे की तो एका रात्रीत जवळपास 40-45 किलोमीटर ट्रॅव्हल करून जाऊ शकतो.
0: रनिंग का वॉक?
1: रनिंग वॉक करत, म्हणजे साचल घेत इकडं तिकडं स्वतःला हिड करत करत करत त्याच्या पहिल्या जागेला तो परत जातो, असं पण सर्वे मध्ये सिद्ध झालंय.
0: हो,
1: हा, तर त्याला ते जशी कुत्री तुम्ही मांजर सोडलं थोडक्यात, मांजराचं उदाहरण गेलं, काय लोक म्हणतात आम्ही मांजर सोडली होती काही दिवसांनी परत आमच्या एरियात आली, तर बिबट्या आमार कुळातलाच आहे.
0: हो,
1: तर मग ते त्यांना नैसर्गिक निसर्गाने दिलेली देणगी की स्वतःच्या आदिवासात कसं परतायचं परत, तर मग हे तो जनरली करणार, त्याला दुसरा काही पर्याय नाही. आता यावर सोल्युशन हेच आहे की त्याच्यासोबत सहजीवन जगणं.
0: कसं
1: सहजीवन? म्हणजे तुम्ही रात्री एक एकटे फिरू नका, फिरताना जर तुम्ही एकटेच असाल तर तुमच्या मोबाईल जो असेल हातातला त्याच्यावर गाणी वाजवत चाला, जेणेकरून त्याला वाटेल जास्त लोक आहेत.
0: अच्छा,
1: आणि बिबट्या साधारण बिबट्याची एक मेंटॅलिटी जी त्याचा अभ्यास झालाय ते असं सांगते की त्याच्या आय साईटच्या लेवलमध्ये जी गोष्ट येईल ती त्याच्या दृष्टीने बक्षे.
0: म्हणजे आपण
1: त्याच्या डोळ्यात, आपण उभ्या माणसावर हल्ला नाही, लहान मुलांवर हल्ला होण्याचं प्रमुख कारण तेच असतं की ते उंचीमुळे त्याला
0: ते
1: झोपलेले असतील तेव्हा.
0: ओके,
1: उभ्या माणसावर हल्ला नाही करत कधी,
0: हल्ला पण नाही करत,
1: नाही. म्हणजे खूपच बा त्याने अगदी स्वतःहूनच जर त्याच्यावर धाव हे करून गेला तर तो हल्ला करेल, पण असा स्वतःहून कधीच हल्ला नाही करणार उभ्या माणसावर, तो पहिले पळायचा प्रयत्न करेल तिथनं.
2: ओके.
1: प्रत्येक जे वन्य पशु आहेत ना त्यांचं पहिलं हेच आहे की ते माणसाला पाहून पहिले पळण्याला प्रेफरन्स देतात, ते हल्ला करण्याला प्रेफरन्स नाही देत. म्हणजे आता तुम्ही जे ओरड केली जाते ना लोकांकडनं आमच्यावर हल्ला झाला, तर ह्यात लोकांची चूक असते पण ती ते लोक मान्य करत नाही आम्ही काय केलं. जी क्रिया त्याच्या समोर
2: चूक असते
1: ते त्याच्याकडे धावतात अजून किंवा त्याच्यावर ओरडतात आणि एकमेकाला हे करतात बिबट्या हे अरे अरे बिबट्या, तर त्याने तो घाबरतो आणि मग तो स्वतःचा डिफेन्स म्हणून तो शेवटी हल्ला करतो. सगळीकडे बरं आपल्याकडे ही बातमी अशी वाऱ्यासारखी पसरते लगेच
2: बिबट्या
1: दिसलं व्हिडिओ. आता मोबाईल तर प्रत्येकाच्या हातात आलाय, मोबाईलचा सदुपयोग फार लोक कमी करतात, दुरुपयोग सगळ्यात जास्त करतात.
2: बरं तू म्हटलं
1: आणि हातात काहीतरी ज्या भागात म्हणजे जे बिबट्या प्रवण क्षेत्र आहे त्यातल्या लोकांनी हातात काहीतरी एखादी काठी मोठी असं काहीतरी हे ठेवा की जेणेकरून इनकेस त्याने केला झाला तर तुम्ही स्वतःच आणि छोटे मुलं घेऊन बरोबर जाऊ नका रात्री. okay, त्या भागात okay. तुमच्या घरातले छोटे मुलं हे रात्री बाहेर पडणार नाही एकटे दुकटे ही काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे.
2: ओके.
1: कारण कसं आहे की रात्री भक्ष्यासाठी बिबटे बाहेर पडतात आणि तेव्हा नेमके घरात काय होतं शेतीत राहणारे लोक लघवी लागली पोराला जर बाबा पटकन बाहेर.
2: अरे बापरे.
1: तेव्हा दबा धरून अशी घडलेले आहेत की मुलगी लघवी करायला बाहेर आली लगेच उचलली तिला. तर हे लोकांनी आत्ताची परवाची एक घटना सांगितली त्यांनी की त्यातली पेठच्या भागातली की त्या ठिकाणी ती मुलगी तिच्या आजोबा बरोबर रात्रीची शतपावली जी शेतात घर त्यांचं रात्री शतपावली मोबाईल हातात घेऊन हिंडत होती तर तरी तिचे त्या भागात बिबटे आहे लोकांना माहिती. तिच्या आजोबाने तिला सांगितलं की बाबा जास्त दूर जाऊ नको, पण पोरगी मोबाईल हातात घेत घेत थोडा वेळ आजोबाचं दुर्लक्ष थोडी गेल्याबरोबर तिथं पटकन धरली हा मारली पोरगी. तर मग अशा गोष्टी तर तुमची एक गरज म्हणजे जे वडीलधारे आहेत त्यांचं काम आहे की आपल्या पोरांना रात्री एकटं दुखतं बाहेर न सोडणं.
2: हे शेतकरी जनावर पण बंद करून ठेवतात का रात्री?
1: मग हल्ली त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांनी आता त्या भागात ज्या भागात बिबट्यांचा प्रॉब्लेम आहे तिथं चेनलिंग जाळीचे गोठे केले सगळ्यांनी की जेणेकरून तो आत नाही येऊ शकणार. म्हणजे आता मी तुम्हाला तर नाशिकचे असे काही भाग सांगेल की तिथले शेतकरी म्हणतात रात्री आमच्याकडे येऊन सांगून तुम्हाला बिबट्या दाखवणार.
2: म्हणजे
1: तुम्ही या आमच्याकडे रोजच हिंटतात तिथं.
2: हो. मग ते लोक कसे कोप करतात?
1: नाही मग ते त्यांना तेच आहे ना ऍक्च्युअल कसं आहे वन्य प्राणी म्हटलं आणि ते लोक
2: ऍक्सेप्ट केलं.
1: ते त्या भागातल्या लोकांनी आता तुमचं एक उदाहरण म्हणून देऊ आपण राजस्थानमध्ये एक गाव आहे तर त्या गावाने बिबट्यासला सहजीवन ऍक्सेप्ट केलं. बिबट्या बरोबर कसं जगायचं हे त्या गावातल्या लोकांना चांगलं माहिती. तिथं बिबट्याच आणि जे त्याला भक्ष पाहिजे ते त्यांनी वन विभागाकडनं वगैरे त्यासाठी जुनी मेलेली अशी आजारी जनावर त्याला भक्ष म्हणून सोडून दिली जाते. आणि मुळात या प्राण्यांचं निसर्गातलं कामच आहे की निसर्गातली आजारी आणि ही जनावर संपवतात जनरली बिबट्या आणि इतर तण प्राणी जेणेकरून त्यांची जी हे ते व्हायरल इन्फेक्शन पुढच्या ह्याच्यात पसरू नये हा मेन निसर्गाने एक ठेवलेला बॅलन्स आहे. तर तो माहित नाही लोकांना की असे पहिले इवन ते तुम्ही जंगलातला जर त्यांचा व्हिडिओ बघितला तर जंगलात जे काही कळप दाखवता हरणांचे वगैरे त्या कळपातला जो कमजोर प्राणी असतो त्याला ते हेरतात.
2: हेरतात
1: हा
2: म्हणजे ते ऑब्झर्व करतात.
1: ऑब्झर्व करतात ते. आता बिबट्यावर सध्या आपल्या नाशिकमध्ये अभ्यास चालू आहे ना तर त्यात हे लक्षात आलंय की दिवसा जेव्हा तुमच्या शेतात शेतकरी काम करत असतात ना तेव्हा ऊस शेती आपल्याकडे जास्त लोक चाऱ्याचा ऊस खूप लोक लावतात तर त्या चाऱ्याच्या ऊसात तो बसून पाहत असतो बाहेर होणारी समोरची सगळी हालचाल. आणि जेव्हा ते जेवायला जाऊन बसतात एका ठिकाणी तेव्हा त्यांची जी पाळीव कुत्रे असतात ते शेतात इकडे तिकडे हिंडत असतात आणि म्हणजे कुत्रं जेव्हा त्या ऊसाजवळ आलं की तो बघतो की हे माझं आलेलं भक्ष्य आहे बा आता मला पटकन ऊसातनं बाहेर येऊन कुत्रा उचलणार.
2: म्हणजे तो डायरेक्ट असं पकडतो की तो कुत्रा आवाज करू शकतो. काय बोलतो
1: कुत्राच हाच पाय ना की श्वासनळिका त्याने केली की ते ओरडत पण नाही.
2: आणि
1: आता आम्ही एक 40 गावला घडलेली घटना सांगतो की बिबट्या हा प्राणी किती हुशार आहे. ते काय होतं 3 भावंड झोपलेली होती त्यातल्या दोघांच्या अंगावर कपडे होते आणि एक त्यांची बहीण होती ती मध्ये उन्हाळ्याचे 40 गाव परिसरात उन्हाळा खूप असतो उन्हाळा असल्यामुळे ती उघडी झोपली होती तर या तीन झोपलेल्या भावंडांमधनं ज्या ती मुलगी जी उघडी होती तिला त्यानं ओढलं मधनं. कारण कपडे घातलेल्या व्यक्तीला ग्रिपिंग करणं सोपं नाही, तेवढं ज्याच्या अंगावर कपडे नाही त्याला ग्रिपिंग करणं इझी.
2: एवढा विचार
1: इतकं त्याला प्रत्येक
2: हुशार
1: भयंकर.
2: हे वाघांमध्ये बिबट्या सगळ्यात
1: बिबट्या अतिशय हुशार आणि चाणाक्ष प्राणी एकदम.
2: अजून सांग त्याच्याबद्दल. चाणाक्ष म्हणजे
1: तो खूप ऑब्झर्व. तिथलं सोपं भक्ष्य मला कुठनं मिळू शकेल हे तो ऑब्झर्व करतो आणि मग त्याच्यावर त्या भक्ष्यावर हल्ला करतो तो.
2: हे मनीष मला एक सांग, विषय जम करतोय मी. जनावरं पहिले मोकळी असायची किंवा चेन वरतून बांधलेली असेल, मग हे साप नाग जनावरांच्या गोठ्यात नाही जात?
1: जातात ना.
2: मग ते बाईट नाही करत त्यांना?
1: हल्ले नाही तर बाईट नाही ना जनावर. म्हणजे मध्यंतरी मी कॉलला गेलो होतो तर त्यांच्या बैलाजवळ नाग आलेला असताना बैल एखाद्या पुतळ्यासारखा उभा होता बिलकुल. एक तासापासून बैल एवढासही हलत नव्हता. त्या बैलालाही माहिती होतं की मी आलो की मला ठोकला.
2: म्हणजे त्यांना अॅनिमल इन्स्टिंक्ट असेल का?
1: हलणाऱ्या वस्तूला चावणं ही सापाची उपजत प्रवृत्ती.
2: आणि तो आपल्याला दमावर थांबलेला होता तो नाग त्याची इच्छा
1: नाही. त्याला हालचाल म्हणजे आजूबाजूला तर लोक पाळलेले ज्यांचे ते तर लांब न होतातच आहे. ती ऑब्झर्व करत थांबला होता. हा जवळचा हल्ला असता तर याला धरला असता ना पटकन.
2: पण मला एक सांग, नाग फक्त डिफेन्स म्हणूनच चावतो ना
1: भक्ष्यही ना? हा भक्ष्य म्हणजे मोठ्या प्राण्याला इतर प्राण्याला जे त्याचं भक्ष्य नाही त्याला डिफेन्स म्हणून चावतो आणि ज्याला खायचंय त्याला खाद्यासाठी
2: त्याला
1: दंश करून सोडून देतो. त्या दंशाच्या प्रभावाने तो उंदीर बेळ हे मरून जातो. की जनरली काय पद्धत आहे माहिती का, की उंदीर आपल्या बिळातनं बाहेर पडला ना की त्या उंदराला त्याचं बिळ लक्षात राहावं म्हणून उंदीर काय करतो, युरिनची बारीक रेख जमिनीवर सोडत जातो. त्या युरिनच्या स्मेलने त्या उंदराला त्याचं बिळ लक्षात राहतं पण त्याचा उपयोग सापाला होतो. सापाची जी जी वात बाहेर होत राहते ना त्याच्या तोंडात एक छोटीशी प्रयोगशाळा ज्याला जॅकबसन ऑर्गन म्हटलं जातं, तर त्या जिबेला हवेतले युरिनचे गंधकण चिकटतात आणि ती जी बात बाहेर ती तोंडात गेली की त्याला कळतं की हे माझ्या भक्ष्याचे स्मेल. तर मग तो त्याच्या बिळामध्ये प्रवेश करतो. पण उंदीरही हुशार असतो. तो काय करतो, त्या बिळाला तीन चार ओपनिंग करून ठेवतो.
2: ओके.
1: एकातनं साप शिरला की दुसऱ्यातनं उंदीर. म्हणजे साप जेव्हा निसर्गात 20 ते 22 प्रयत्न करतो त्यातला एक प्रयत्न त्याचा सक्सेसफुल होतो मग त्याला भक्ष्य मिळतो. त्यामुळे काही न खाता पिता साप 2-2 महिने जिवंत राहू शकतो. जे काही खाणार ते चरबीच्या रूपात सापाच्या अंगावर साठत जातं आणि ती चरबी त्याला इतर दिवस जगायला मदत करते. कारण रोजच त्याला भक्ष्य मिळेल अशी काही शक्यता नाही.
2: म्हणजे फक्त माणूस स्ट्रगल नाही, प्रत्येकाला स्ट्रगल.
1: प्रत्येकाला स्ट्रगल आहे. इवन पक्ष्यांना पण स्ट्रगल आहे. म्हणजे पक्ष्यांना, तुमच्या माहितीसाठी सांगतो, पक्ष्यांना त्या मादीला आकर्षित करण्यासाठी नरांना नानाविध कला कराव्या लागतात तिच्यासमोर. तेव्हा ती तुम्ही याची गरटी बघितलीत का सुगरणीची? काही गरटी तुम्हाला अर्धवट सोडलेली दिसतील. तर ती अर्धवट का सोडली असतात, तर ती घरट आकर्षित करण्यासाठी करत असतो. ती जर मादीने ते घरट रिजेक्ट केलं की तो अर्धवट सोडून देतो, परत नवं घरट बांधायला.
2: रिजेक्ट का करते?
1: तिला नाही आवडत. हा नाही आवडलं तर ती रिजेक्ट करते. मग तो बिचारा परत नवं घरट सुरू करतो बांधायला. म्हणजे माणसाला त्रास आहे असं नाही.
2: बायका बायका
1: हा
2: कंटिन्यू कर. मनीष तू बोलत राहिलेला असं वाटतं, ऐकतच राहू. आता काय सांगतोस?
1: तर मग तसं त्या म्हणजे माझं म्हणणं हेच आहे की फक्त माणसालाच असं करावं लागतं नाही, या पक्ष्यांनाही भरपूर त्रास आहे, प्राण्यांनाही भरपूर त्रास.
2: मग मनीष मला सांग, जशी माणसाची सायकोलॉजी आहे तसं जनावराची पण सायकोलॉजी असेल का? जनावर पण विचार विचार करत असतील.
1: हो,
2: इमोशन्स जनावराला पण असतात का?
1: इमोशन्स असतात ना, पण ते जितक्या माणसाचा मेंदू खूप विकसित झालाय त्या मानाने या प्राण्यांचा मेंदू तेवढा विकसित नाही. तर तो तेवढा जेवढा त्याची मेंदूची विकास आहे तेवढ्या याच्यापर्यंत तो भक्ष्य आणि याच्या रिलेटेड विचार करू शकतो,
2: बाकी नाही.
1: हा म्हणजे जे त्याला डिफेन्स झाला भक्ष्य या
2: डे टू डे लिव्हिंग.
1: हा, आणि साप तेवढा नाही. सापांचा मेंदू इतका अविकसित आहे की घडलेली घटना 15 मिनिटात साप विसरून जातो. त्यामुळे जे आपल्याकडे बदला ही संकल्पना आली ना लोकांमध्ये, हा, की बदला घेतला, तर मुळात बदला घेण्यामागचं शास्त्रीय कारण असं आहे की सापाची मादी जेव्हा मिलन कालात असते तिच्या गुदद्वारातनं एक स्त्राव बाहेर पडतो आणि त्या स्त्रावाच्या वासाने 2 किलोमीटर परिसरातले नर साप तिच्याशी मिलनाला आकृष्ट होतात. आणि नेमकी आपण जे हत्याराने किंवा काठीने तो साप मारतो तर ते हत्यार किंवा काठी तशीच उचलून घरात ठेवतो. तो स्त्राव त्या हत्याराला किंवा काठी लागला, त्यामुळे नराला वाटतं इथं कुठेतरी मादी आहे आणि तो तिथं येतो. तुम्ही म्हणता बदला घ्यायला आला.
2: म्हणजे अदरवाईज नर आणि मादी साप नाग बरोबर कधीच नसतात?
1: नाही, ते फक्त मेटिंग सीझन पुरतेच एकत्र येतात. ते जे म्हणतात ना की जोडपं येन जुळं येन आमच्या इथं राहतं, या सगळ्या भ्रामक समजुती. ते फक्त मिलन कालावधी मध्येच.
2: म्हणजे साप नाग एकटा राहतो?
1: हो, एक एकटे फिरतात. जोडीने राहणारा प्राणी फक्त दोन पायाचा.
2: नाही, साप नाग कळप प्रकार नाहीच.
1: नाही, सापाला तेवढी बुद्धीच नाही. तर कळप त्याला फक्त मिलने ते आकर्षित. इव्हन आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की सापाची मादी म्हणजे जेव्हा अंडी घालते तर त्या अंड्यातनं साधारण 55 ते 60 दिवसांनी पिल्लं बाहेर येतात. ती मादी साधारण 45-45 दिवस अंडी सांभाळते. त्यानंतर ती अंडी सोडून निघून जाते तिथनं. त्यानंतर 5-10 दिवसांनी पिल्लं बाहेर येतात. त्यामुळे पिल्लांना माहित नसतं आमची आई कोणती, आईला माहित नसतं माझी पिल्लं कोणती. जन्मताच त्यांचं अंड्यातनं एवढं भरण पोषण झालेलं असतं की पुढे त्यांना 2 महिने जरी खाद्य मिळालं नाही.
2: आता माझा प्रश्न हा आहे, या साप नागाच्या अंड्यांना कोणाची भीती असते?
1: पक्षी खातात ना अंडी ती.
2: हो का?
1: हो, मोर आहेत, मुंगूस आहेत, घारी आहेत, गिधाड आहेत.
2: ओके,
1: यांचं भक्ष्य आहे ना साप. सापांची पिल्ल पण खातात ते.
2: म्हणजे पिल्ल झाल्यानंतर त्याच्यात पॉइजन येतं?
1: हा नाही, ते पॉइजनही पिल्ल अंड्यातलं नुसतं अंड. इवन तुम्ही विषारी साप जरी त्या पक्ष्याने अखंड खाल्ला ना, तरी तो खाल्ल्याने त्याला काहीच होणार नाही. तो साप जर चावला त्या पक्ष्याला,
2: नाही पण ते विष त्याच्या ग्लँड मध्ये असेल ना,
1: तर ते तोंडा वाटे तुमचं विष पोटात गेल्याने माणसालाही काही होत नाही.
2: काय बोलतोय? हे झालं साप झाला, नाग झाला, बिबट्या झाला, अजून नवीन काय पकडलं बिकडलं कोणाला वाचवलंय?
1: पक्षी येत असतात, घारी येतात, माकडं. याच्यातलं माकड आलं होतं आपलं.
2: माकड खूप इंटेलिजंट असतं का रे?
1: हो, माकड खूप इंटेलिजंट, सर्वात इंटेलिजंट. त्याला मानवाची उत्क्रांती त्याच्यापासूनच झाली ना.
2: माकडाचं इंटेलिजन्स सांग कसं असतं.
1: इंटेलिजन्स म्हणजे आता तुमच्या गमतीचा भाग सांगतो. 40 गावला एक माकड रेस्क्यू केलं त्यांनी. त्या माकडाला लोकांनी ना दारू प्यायची सवय लावली होती. दारूची वेळ झाली की ते प्रचंड पिंजरा गदगद गदगद घालवून ते दारू नाही मिळाली तर ते वेळ पिसवायचं.
2: पण माकडांना मोह खूप आवडतो ना, मोहाची फुलं.
1: हा, मोहाची फुलं खाऊन ते चिंग होतात एकदम. झाडावरच ते बसतात तिथे आणि झाडावरच चक्कर यायला सुरुवात. त्यांना ते गुंगून जातात पूर्ण.
2: अजून काय इंटेलिजंट असतात ते म्हणजे सांगत होता कोणता
1: कुठला. आता मग ते त्याला ती दारू त्याची सोडवायची कशी आता. तर मग त्याला पहिले बरं त्याला लोकांनी काय केलं, तो जेव्हा एका देशी दारूच्या अड्ड्या बाहेर येऊन बसायचा, थोडीशी राहिलेली लोक बाटलीच्या बाटली टाकून द्यायची, ती बाटली उचलायचा आणि त्याच्यातली प्यायचा. त्याला दारूची सवय लागली. तर म्हणजे अशा वाईट सवयी आपण या प्राण्यांना लावतो. तर त्याला दारू मिळाली. दुसरं काय करायचे, लोक चकणा घेतात विकत, चकण्यात अंडी येते. तर त्याला ती बॉईल अंडी खायची सवय लागलेली. तर त्याला ते मग रोज बॉईल अंडे द्या, दारू दे, त्याशिवाय नाही. तर ती वेळ झाली पडे त्याची की तो इतका पिंजरा गदगद गदगद आणि इतका प्रचंड हायपर व्हायचा की त्याला ते दिल्याशिवाय दुसरा
2: ऍडिक्टेड झाला होता.
1: ऍडिक्टेड झालेला होता.
2: मग काय केलं तुम्ही?
1: मग त्याची हळूहळू ती सवय सोडवली. थोडं कमी दे प्रमाण, हळूहळू कमी. आज एवढंच दिलं, जर रोज प्यायचा त्याच्यापेक्षा थोडं कमी कमी कमी असं. एकाच तुम्ही एकदम नाही सोडवू शकणार त्याची ती सवय. आणि मग त्याला निसर्गात रिलीज केलं. तिथे आता तो सर्वाईव्ह होऊ शकेल ना. तिथं
2: सोडलं त्याला.
1: हा, मग नंतर सोडलं. पल्ल्याला ती नंतर काय केलं, त्याच्याशी माणसाचा प्रवेश, त्याच्याशी कॉन्टॅक्ट टाळला माणसाचा खूप. त्याला बाहेरनं तुम्ही

0: शांत स्वभावाचा साप आहे. तर अजिबात तसं नाही, तुम्ही नेचर मधला अजगर अतिशय आक्रमक आहे, तो डायरेक्ट तोंड वासून तुमच्या अंगावर.
1: आपण म्हणतो की अजगर खूप सुस्त,
0: गारुडी लोक काय करतात, गरम सळ्यात आपवून त्यांच्या तोंडावर डाग देतात.
1: का?
0: त्याने चावू नये म्हणून, तोंडाचे स्नायू लूज होऊन जातात ना सगळे डाग दिल्याने. तर मग हे लोक तो चिकन मटन आणतात आणि त्याच्या तोंडात ते दांडूने ठोसून टाकलं जातं आणि त्याला काही काही दिवस पाणी पाजले जात नाही. त्यामुळे म्हणजे मी एका गारुड्याकडनं जेव्हा एक अजगर जप्त केला ना आम्ही, तर तेव्हा जवळपास 1.5 ते 2 तास नुसतं पाणी पित होता. त्याला कधीच त्याने पाणीच पाजलेलं नव्हतं.
1: आणि न पाजण्याचं कारण
0: काय? तर काय घेऊन हिंटतात तर कशाला पाजतील, पाणी कोण पाज राहतील, त्यांना फक्त धंदा हवा असतो.
2: वा वा वा मनीष, बोलता बोलता अर्धा तास झाला आणि कधी संपला समजलं नाही. पुढच्या रविवारी पण अशाच गप, तुझे किस्से सांग आणि तुझ्याबद्दल सांग. मंडळी, नाशकात मध्ये जे मोजून खरखर प्राण्यांवर प्रेम करणारे असे लोक आहेत त्याच्यातला हा मनीष आहे. आणि मनीष लेक्चर सुद्धा देतो. मी मनीषचा नंबर तुम्हाला, मनीषचा नंबर सांग.
0: माझा नंबर आहे 98 50 97 97 14.
2: इंग्लिश मध्ये
0: 9850 97 परत 9714.
2: आणि पुढच्या रविवारी सुद्धा मनीष आपल्या बरोबर असणार आहे. राम राम मंडळी, फेडूया.

हमराज कार्यक्रमाचा नवीन भाग सुरू करीत आहोत. संगीतकार शंकर जयकिशन यांच्या प्रीलिउड म्युझिकचा पहिला भाग काही दिवसांपूर्वी आपण ऐकला. आज दुसरा भाग सादर आहे, संगम, हरियाली और रास्ता, अनाडी, हलाकू, कल आज और कल, राजहट, श्री 420, दिल अपना प्रीत पराई, बरसात, पतिता, कठपुतली आणि इतर चित्रपटांचा आत्मा या संगीतातून प्रकट होणार आहे. ऐकूया शंकर जयकिशन, अनफॉरगेटेबल प्रिल्यूड्स, भाग 2.

दिग्दर्शक के आसिफ यांच्या 1944 फूल चित्रपटातलं म्युझिक डायरेक्टर गुलाम हैदर यांचं गाणं सुरैया गात आहेत. या गाण्यातला त्यांचा आवाज सहज ओळखता येणार नाही असा आहे. गीतकार अज्ञात आहेत. गाण्याचे शब्द आहेत उड गया हाय वो दिल चला हाय.

गीतकार वली साहब आणि संगीतकार शिवदयाल बातिश यांचं 1954 अमर कीर्तन नावाच्या अनोळखी चित्रपटातलं गाणं आशा भोसले सादर करणार आहेत. स्वतः आशा भोसले सुद्धा हे गाणं विसरले असतील. गाण्याचे शब्द आहेत, थारे गैल चलू रे सावरिया.

संगीतकार गुलाम हैदर आणि गायिका सुरैया यांचं आजचं दुसरं गीत 1946 जग बीती या चित्रपटातून निवडलं आहे. गीतकार पुन्हा एकदा अज्ञात आहेत. नकारात्मक विचार जेव्हा पक्के होतात तेव्हा आशेचे किरण असून पण माणसाला दिसत नाहीत हे मत गाणं मांडत आहे. गाण्याचे शब्द आहेत, बिगडी हुई तकदीर बनाई नहीं जाती.

प्रामाणिक गायक अशोक श्रीवास्तव आजचं शेवटचं गाणं गाणार आहेत. 1946 शाहजहाँ चित्रपटात खुमार बाराबंकवींनी नौशाद अलींच्या संगीतात हे गाणं लिहिलं आहे. प्रामाणिकता कलाकाराला प्रगतीकडे लवकर नेते हे गायकाचा आवाज ऐकताना कळतं. गाण्याचे शब्द आहेत, ए दिले बेकरार झूम, ए दिले बेकरार झूम. हमराज कार्यक्रमासाठी आता निरोप घेणार आहोत.